सुप्रभात श्रोतेहो, 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी ऐश्वर्या ढवळीकर स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ, शके 1948, 24 जून 2026.

श्रुदेहो आशा भोसले यांनी गायलेली ही रचना होती रमेश शाणवकर यांची आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं दत्ता पाटील यांचं गीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं हे गीत होतं दत्ता पाटील यांचं आणि संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातली संत भानुदास यांची रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं.

श्रुतीहू अजित कडकडे यांच्या स्वरातली ही रचना होती संत भानुदास यांची आणि संगीत होतं केदार प्रभाकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेली रचना. संगीत आणि संगीत आहे मनोहर कविश्वर यांचं.

श्रोते हो, सुधीर फडके यांच्या स्वरातली ही रचना होती मनोहर कवेश्वर यांची. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया समूह स्वरातलं हे देशभक्तीपर गीत.

श्रोतेहो, समूह स्वरातलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 6:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष. श्रोतेहो, आज 24 जून. या आजच्या दिवसाचं काय महत्व आहे ते जाणून घेऊया. 1763 साली या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीनं मुर्शिदाबाद जिंकलं आणि मीर जाफरला बादशाह घोषित केलं. 1939 साली या दिवशी सयामचं थायलँड असं नामकरण करण्यात आलं. 24 जून 1982 या दिवसापासून कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये कन्नड भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात आली. 1998 अभिनेते चंद्रकांत मांढरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर. 1990 साली या दिवशी भारताच्या पहिल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र नागची यशस्वी चाचणी घेण्यात आली. INS विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली. हा दिवस होता 24 जून 2001. आज जन्मदिवस असणाऱ्यांपैकी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चापेकर यांचा जन्म 1869 साली या दिवशी झाला. प्रख्यात गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर उर्फ प्रणवरंग यांचा जन्म 24 जून 1897 या दिवशी झाला.

0: आणि मी जे प्रश्न घेतले होते, आता पाण्याचा प्रश्न काय, घरांचा प्रश्न काय, महागाईचा प्रश्न काय, हे सगळे प्रश्न सामान्य स्त्रीला भेडसावणारे असे प्रश्न होते.
1: पाणीवाली बाई हे टोपण नाव मिळालेल्या मृणाल गोरे यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. आज स्मृतिदिन असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणीग्रही यांचं 1997 साली या दिवशी निधन झालं. 1971 साली या दिवशी समीक्षक डॉक्टर माधव गोपाळ देशमुख यांचं निधन झालं.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलं दिनविशेष.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता ऐकूया चिंतन. लेखन आहे पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचक स्वर आहे रेखा शेटे यांचं. स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळची माता असते हे आचार्य प्र के अत्रे यांचं वाक्य मनाला स्पर्श करून जातं. कितीतरी मोठं सत्य या वाक्यात दडलेलं आहे. हे सत्य अधिक जाणवतं ते वृद्धपणात, कारण तारुण्याची रग माणसाला असा विचार करायला सवडच देत नाही. प्रत्येकाला बालपण आठवतं, रम्य ते बालपण. अर्थात प्रत्येकाचं बालपण हे रम्यच असतं. आई वडिलांच्या छत्राखाली सुखदुःखाच्या लाटांवरती तरंगत तरंगत माणूस कधी मोठा होतो हे समजून सुद्धा येत नाही. हळूहळू मोठेपणाची जाणीव मात्र होत असते. आई वडिलांचा सहवास, त्यांचं प्रेम, माया, ममता आपसुकच कमी होऊन जाते. अर्थात हे सारं कळत नकळतच घडत असतं, पण हे घडतं मात्र. मग तारुण्य सुलभतेनं जीवनाचा साथीदार शोधण्याकडं मन धावतं. आई वडिलांच्या म्हणा किंवा स्वतःच्या विचारांना होकार देत देत मन बोहल्यावर चढतं. घरात एक अनोळखी नव्हे तर कधीकधी ओळख असलेलं स्त्री व्यक्तिमत्व येतं. मग थोड्याच दिवसात मन त्यात आकंठ पडून जातं. कळत न कळत मन मनातच आई वडिलांच्यापासून थोड्याफार फरकानं दूर जातं. कामधंद्याच्या निमित्तानं म्हणा, नोकरीच्या निमित्तानं म्हणा, कुठंतरी दूर दूर जातं. सणवाराला तर कधीमधी काही धार्मिक विधिवत कार्यक्रमांना आवर्जून मन हजेरीही लावतं, पण त्यात पहिल्यासारखं प्रेम जिव्हाळा मात्र नसतो. स्वतःच्या करिअरबरोबरच पत्नीचंही करिअर, मुलांचं शिक्षण, त्यांचं भलंबुरं हेच माणसाच्या डोळ्यासमोर येऊन जातं. त्यातच मन घरापासून किंवा आई वडिलांपासून खूप खूप दूर जातं. हे जरी सत्य असलं तरी स्वतःला हा दुरावा सहन होतोच असं नाही. ह्या दुराव्याची सल मनात सलतच असते, पण ती मनातच विरून जाते. कधीमधी उफाळून आली तरी कुटुंबाच्या आडून त्याकडं कानाडोळा होतो. कधीकधी कुटुंबात म्हणजे पती पत्नीत खटके उडतात, कारणही अगदी क्षुल्लक असतात, पण पुरुषीपणा जागा होत असतो. पत्नीलाही त्याची जाणीव होते, तिची माघार योग्य ठरते. मन मारून तीही राहते एखाद्या गुन्हेगारासारखी, तरीसुद्धा मन मात्र आपल्याच उद्वेगात धन्यता मानित असतं. असे रुसव्या फुगव्यातही दिवस चालले जातात. एव्हाना दोघांच्याही आई वडील मागच्या पुढच्या काळात दूरच्या प्रवासाला निघून गेलेले असतात. त्यांच्या अखेरच्या काळातही मनाचं अस्तित्व कदाचित तिथं असतंच असंही नाही. आता मनाला पत्नीशिवाय आणि पत्नीला मनाशिवाय कुणीच नसल्याची जाणीव होते. मग तिच्या कुशीतच आपलं मन रीत होतं. तीही भोळीबाबडी थापटून थोपटून आईच्या मायेनं मनाला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्यातच मन हे विरघळून जातं. आता मनाला आईच्या प्रेमाची तीव्रतेनं जाणीव होऊ लागते. मग पत्नीतच मन आईचं प्रेम शोधतं. लहान होऊन तिच्या कुशीत ते जेव्हा विसावतं तेव्हा मनाला त्याच्या बालपणातल्या आईच्या सुखातल्या घटना आठवतात. वयाच्या 60 पत्नीलाच आईची उपमा देऊन मन तिचा गौरव करीत जातं. ती मात्र तिच्या पत्नीबरोबरच आईचाही धर्म निभावत असते. तिच्याच कुशीत मनाला आईच्या प्रेमाचं सुख आठवतं. आईच्या मायेनं तिचे हात पाठीवरून फिरू लागतात तेव्हा डोळेही पाणावतात. त्या स्पर्शात, त्या मायेत मन अखंड बुडतं. ते लहानपण

0: तिन्ही सप्तकांमधून सहजपणे फिरणारा आवाज लाभलेले आणि गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद उर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म 1899 साली या तारखेला झाला. पुण्यप्रभाव, राक्षसी महत्वाकांक्षा, रक्षाबंधन या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. 1908 कथकली नर्तक गुरु गोपीनाथ. समाजवादी नेत्या आणि 6व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचा 1928 साली या तारखेला जन्म झाला.
1: पूर्वीपासून माझं लक्ष या महिलांना आपण समाजकारणात राजकारणात आणलं पाहिजे असं होतंच, कारण महिला या शेवटी लोकसंख्येचा निम्मा भाग. हा जर या सर्व चळवळीपासून दूर राहिल्या तर कसा समाज पुढे जाणार.

0: आठवतं, पण आज आई नसते. आज पत्नी हीच मनाला आईच असल्याची जाणीव होते.
1: श्रुती, हो चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचकस्वर होता रेखा शेट्टी यांचा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात मी आपल्यासोबत ऐश्वर्या ढवळीकर. रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात धान्य साठवण्याकरता करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती ऐकू शकाल. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात HPV लस याविषयी माहिती. 6:50 त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमाचा विषय आहे पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट जबाबदारी. सादरकर्त्या तेजा दुर्वे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यनगर दिनांक संकलक भागा वरखडे. 7:00 ऐकू शकाल आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 मिश्र संगीत.

श्रोते हो, सकाळी 9 वाजता कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे हा या कार्यक्रम मालिकेचा आजचा भाग पहिला. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 कार्यक्रम आपली गाणी आणि 11:28 एन CERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. त्यानंतर 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल नेहमीप्रमाणे 5:02. सुरुवातीला ऐकू शकाल कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन आहे तन्वी पारेकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकू शकाल भेदिक गुरुमार्ग, सादरकर्ते विठ्ठल निवृत्ती बडे आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुलाखत. 8:35 सुगम

0: श्रोतेहो, रात्री 9 वाजता लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमाचा विषय आहे धान्य साठवण्याकरिता करावयाच्या उपाययोजना. वाचक स्वर आहे संतोष मते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, धान्य साठवणूक करण्यापूर्वी धान्यातल्या ओलाव्याचं प्रमाण 10% आत राहील याची काळजी आपण घ्यायची आहे. 10% वर ओलावा असेल तर धान्य पुन्हा एकदा चांगलं वाळवून घ्यायचं. उन्हात वाळवल्यामुळे ते टणक होतं आणि त्याची गुणवत्ता टिकून राहते. नवीन धान्य जुन्या कीड लागलेल्या धान्याजवळ साठवू नये. धान्य साठवणुकीपूर्वी धान्याची चाळणी करून घ्यावी. चाळणी झाल्यानंतर बाहेर पडलेल्या किडी ताबडतोब नष्ट कराव्यात. धान्याची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी साधनं म्हणजे बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक यांच्यामध्ये असलेल्या फटीमध्ये किडींचं वास्तव्य असण्याची शक्यता असते. म्हणून धान्य वाहतूक करणाऱ्या साधनांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून या साधनामध्ये असलेल्या किडींचा नाश करणं महत्त्वाचं आहे. गोडाऊनमधील सर्व बिळं आणि भिंतीवरील भेगा सिमेंटनं लिंपून घ्याव्यात. धान्य साठवणुकीसाठी वापरले जाणारे पोते, कणगे यांच्या कानाकोपऱ्यात किडी वास्तव्य करतात, म्हणून असं साहित्य स्वच्छ किंवा निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. धान्य साठवणुकीसाठी शक्यतो नवीन बॅग्स वापराव्यात. तसं शक्य नसल्यास जुन्या बॅग 0.9% मॅलाथिओन, 57% ईसी किंवा DDVP फवारून घ्याव्यात. सर्वसाधारणपणे धान्य साठवण करण्यापूर्वी दाताखाली असं धान्य चावल्यास कट असा आवाज आला तरच धान्य साठवणुकीसाठी योग्य आहे, हा सर्वसाधारण ठोकताळा आहे. मोहरी तेल, तीळ तेल, जवस तेल, करडई तेल इत्यादीपैकी कोणत्याही एका खाण्यायोग्य वनस्पती तेलाचा वापर धान्याच्या किडीपासून संरक्षण करण्याकरता केला जाऊ शकतो. त्यासाठी धान्य चांगलं वाळल्यानंतर तेलाच्या उपलब्धतेनुसार 1 क्विंटल धान्याला 500 मिली तेल मिसळून चुळावं आणि असं धान्य पोत्यात, मडक्यात किंवा कणगीत साठवावं. धान्य राखेसोबत साठवता येतं, यामुळे किडीच्या शरीरातील आर्द्रता कमी होते आणि कीड नियंत्रणात राहते. धान्य साठवलेली जागा नेहमी स्वच्छ, दर 15 दिवसांनी धान्याची तपासणी करायची, गोळा केलेली घाण जाळून टाकायची. पावसाळ्यात धान्य हवाबंद ठेवावं, उन्हाळ्यात धान्याला मोकळी हवा लागेल असं ठेवावं. साठवणुकीच्या जागेत पावसाचं पाणी येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. मोठ्या प्रमाणात धान्याच्या साठवणुकीसाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड 3 ग्रॅम वजनाच्या 2 ते 3 गोळ्या प्रतिटन कोठारातील धान्यासाठी किंवा 10 ग्रॅम पाऊच प्रतिटन धान्यासाठी किंवा 150 ग्रॅम पावडर प्रति 100 घनमीटर जागेसाठी साधारणतः 5 ते 7 दिवस संपर्कात ठेवल्यास किडीचा नाश होतो. उंदरापासून संरक्षण करण्यासाठी झिंक फॉस्फाईड 10 ग्रॅम अधिक 10 मिली गोड तेल अधिक 380 ग्रॅम भरडलेले गहू, ज्वारी किंवा मका यांचे हे निर्देशित प्रमाण घेऊन आमिष तयार करावं. नंतर तयार झालेलं आमिष साधारण चमच्याभर किंवा 10 ग्रॅम प्लास्टिकच्या पिशवीत टाकून धान्य कोठारातील उंदराच्या जिवंत बिळामध्ये टाकावं किंवा बिळाच्या जवळ ठेवावं. परंतु ही उपाययोजना करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सुरक्षितरित्या योग्य निदान करूनच वापर करावा.
0: श्रोतेहो, धान्य साठवण्याकरिता करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता संतोष मते यांचा. श्रोतेहो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा उद्याचा 25 जून 2026 विषय आहे फायदेशीर रेशीम शेती. तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 2 42 34 71 आणि 2 42 36.

0: खातर निवेदन संपलं.
1: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
2: 105 beds अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
4: काय झालं?
5: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
4: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
5: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
5: 93-72-99-29-36.
0: श्रुती हो प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
2: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
3: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
2: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
3: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV किती डोस देण्यात यावे, 9 to 14 वयोगटात साधारणपणे 1 dose or 2 doses दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 or 3 doses दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 or 2 doses असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 lus आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 lus जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशया मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्विक्सपासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 lus तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी, 70% महिलांची तपासणी, जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर, VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी, आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्विक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे HPV लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. HPV मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की HPV मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त 1 भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही, मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय

0: अनेक बाकीचे तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे.
1: श्रुतीहु, HPV याविषयी माहिती आपण ऐकली बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999184165.
6: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73 85 36 20 12.
1: श्रोतेहो, ऐकूया कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
7: एंजिओग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजिओप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
8: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्याच भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल. ज्या योगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात.
1: श्रुतीहू, पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकली त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात. सादर करते होत्या तेजा दुर्वे.
3: त्रिमुखे हॉस्पिटल

0: हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फळबाजी मार्केट गेट समोर कोठी रोड मार्केट यार्ड अहिल्यानगर.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
0: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-35-15.
4: मोबाईल 960-44-988-36.
6: श्रुते हो प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
6: संकलक भागा वरखडे. नमस्कार. आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात 58 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. जामखेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी ते 27 कोटींची तरतूद. पल्स पोलिओ अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी. जिल्हा हरित करण्यासाठी प्रयत्न करण्याचं डॉक्टर जिल्हाधिकारी आशिया यांचं आवाहन. आणि पाडेगाव संशोधन केंद्राला महिलांची भेट. सविस्तर घडामोडी. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी 3 पोलीस निरीक्षक, 21 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 34 पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 58 अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशानं ही बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे. नुकतेच जिल्ह्यात रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. तसंच काही अधिकाऱ्यांच्या कामगिरी आणि कार्यकाळाचा विचार करून त्यांना सध्याच्या पदावर आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे यांच्या पाठपुराव्यानं जामखेड येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करून ते आता 150 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय झालं आहे. रुग्णालय संलग्न कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामासाठी पुरवणी मागणीद्वारे 26.84 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. जामखेड उपजिल्हा रुग्णालयाची ही इमारत तळमजला अधिक 3 अशी 4 मजली सुसज्ज इमारत असेल. येत्या 28 जून रोजी राबवण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ अभियान प्रभावीपणे आणि यशस्वीरित्या राबवून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले. आरोग्य विभागाच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरकोजे, प्रशासकीय सदस्य डॉक्टर सुधा कांकरी आदी उपस्थित होते. वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध शासकीय, सार्वजनिक तसंच सामुदायिक जमिनींचा योग्य वापर करून जिल्ह्याला अधिक हरित करण्यासाठी काटेकोर नियोजनातून वृक्ष लागवडीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले. 33 लाख वृक्ष लागवडीच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील पाडेगाव ऊस संशोधन केंद्रात महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत

150 महिलांनी सहभाग घेतला. ऊस प्रक्षेत्राला महिलांनी भेट दिली. यावेळी ऊस विशेषज्ञ राजेंद्र भिलारे, ऊस पैदासकार डॉक्टर सुरेश उबाळे, ऊस रोग व कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश नलावडे, वरिष्ठ संशोधक सहाय्यक डॉक्टर दत्तात्रय थोरवे, डॉक्टर किरण कुमार ओबासे यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. जिल्ह्यात 58 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. जामखेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी 27 कोटींची तरतूद. पल्स पोलिओ अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी. जिल्हा हरित करण्यासाठी प्रयत्न करण्याचं डॉक्टर जिल्हाधिकारी आशिया यांचं आवाहन. आणि पाडेगाव संशोधन केंद्राला महिलांची भेट. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षाही अधिक उन्नत करणारे आणि उदात्त असतात. हा होता आजचा सुविचार.

श्रोतहो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देव बर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 8:15. तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

0: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा उद्याचा गुरुवारचा 25 जून 2026 विषय आहे फायदेशीर रेशीम शेती. तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं.
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शन पर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15.
0: श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम मालिका द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. कार्यक्रमात आज ऐकू शकाल इंजिनियर अरविंद पारगावकर यांची मुलाखत.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
4: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
4: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन

0: पाण्याच्या प्रदूषणात भर,
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर,
0: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय,
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं तर
0: आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
0: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02-241-42-3471 आणि 42-46-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, एक नजर वेळेकडं. सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
5: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
7: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
6: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
8: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा

गैरवापर टाळा होय पाणी नेहमी जपूनच वापरा पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे लक्षात ठेवा हा विचार पाणी म्हणजेच जीवन आहे

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले. देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं. आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल. आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही. या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात.
3: महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागं एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधान भवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय, तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा

0: हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरवाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.

श्रोतहो, राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीतं सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर.

0: श्रोतेहो, सकाळी 9:15 आज द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकेची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला ऐकू शकाल. कार्यक्रमात आज ऐकू शकाल इंजिनियर अरविंद पारगावकर यांच्यासुद्धा मुलाखतीचा भाग पहिला. तेव्हा जरूर ऐका सकाळी 9:15 कार्यक्रम द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ. यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
0: श्रोते हो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा उद्याचा 25 जून 2026 विषय आहे फायदेशीर रेशीम शेती. तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15.
0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9:00 ते 10:00 वाजेपर्यंत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात, तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झाली आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
0: फ्रेश वाटायला लागेल.
1: बिलकुल, प्रश्नच नाही. मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
0: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
1: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
0: अच्छा.
1: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत, आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
0: अच्छा.
1: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
0: तर तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
1: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, ते आनंद जो आहे

0: तो अनुभवायला येतो आणि हे अनुभव
1: नाही
0: हा राईट ते जो अनुभव तो तोच सांगू शकतो जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
1: अच्छा
0: हा तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
1: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधी चांगलीच तर वेळेचं याला काही बंधन आहे आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
0: असं होऊ शकतं पण असं काही ठरलं नाही किंवा असं काही दिलंही नाही आहे किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही बसू शकतात काय. सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया म्हणजे ब्राह्म मुहूर्त ज्याला आपण म्हणतो सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं तो ब्राह्म मुहूर्त, त्या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणार असू शकतं म्हणजे आहेच थोडक्यामध्ये. फक्त ध्यान लागलं पाहिजे.
1: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपल्या हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
0: तर सुचेता पहा हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाहीये ध्यानाला बसणे म्हणजे, त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
1: अच्छा
0: है ना. एखाद्या व्यक्तीने आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल
1: 3 तास
0: हा तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे. तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशनने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, म्हणजे आपली मनाची एकाग्रता पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस.
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात. माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते है ना असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते. किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये, आपले जे इगो आहेत मी पण आहे तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा.
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्ष प्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे तर मोक्ष प्राप्ती.
1: अच्छा.
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञान प्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही.
1: हो.
0: राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं. ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे.

0: खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
1: बरोबर
0: ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात आसनं. काय करतात, जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतं, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्स कडे, हार्ट कडे, ब्रेन कडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते, तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना, एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेले केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारची आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाईप असे वेगवेगळे वेगवेगळी नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इव्हन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं, तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
0: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रससार, रक्तसार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं, त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तुर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
2: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.

अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सौमित्र यांची रचना. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

श्रुतेहो सौमित्र यांची रचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं मिलिंद इंगळे यांचं. श्रुतेहो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 7:15, तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी. श्रोतेहो, फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 7:45-9 या वेळेत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीतकार आहेत अशोक पत्की.

0: श्रुते हो साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत होतं सौमित्र यांचं आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 7:50 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी.
2: डॉक्टर, आपण बोलत होतो मागे की कॅन्सरच्या तपासण्या, त्या तपासण्या तुम्ही सांगितल्या गाठी वगैरे आहेत किंवा रक्त तपासणी आहे, तिथे तुम्हाला कॅन्सरच्या वेगवेगळ्या स्टेजेस कळतात. आता मला तुम्हाला हे विचारायचं की या सगळ्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण आज मितीला भारतामध्ये तर खूप वाढलंय, पण या सोबतच नुसतंच पुरुषांमध्ये नाही तर स्त्रियांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. तर कॅन्सरचे प्रकार आपण बघणारच आहोत, पैकी स्त्रियांना होणारे कॅन्सर कुठले आहेत?
3: चांगला प्रश्न आहे. स्त्रियांच्या मध्ये सुद्धा सध्या स्तनांचा कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे, कारण मुलं होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे पूर्वीपेक्षा. पूर्वी खूप मुलं असायची, आता साधारणपणे 2 किंवा 3 मुलं असतात, त्यामुळे म्हणजे स्तनपानाचं प्रमाण कमी झालेलं आहे. बऱ्याचशा स्त्रिया ह्या काम करत असतात, म्हणजे नोकरी करत असतात, त्यामुळे स्तनपानसुद्धा कमी होतं. आणि त्यांचा वेळ जो पाजण्याचा असतो, म्हणजे जो पिरियड असतो, 6 महिने वर्ष, हे सुद्धा पूर्वीपेक्षा कमी झालेलं आहे. म्हणजे बाहेरचं फूड बाळांना दिलं जातं, स्तनपान कमी असल्यामुळे कॅन्सरचं स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं सुद्धा प्रमाण बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागातून दिसून येतं, पण शहरी भागामध्ये स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण 1 आहे. त्यानंतर मग तो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. त्याच्यामध्ये कारणं अनेक असतात, म्हणजे अस्वच्छता असणे हा त्याचं एक कारणच आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा काही अनेक शहरा भागात सुद्धा अजूनही स्त्रिया तंबाखूची मिस्त्री लावत असतात किंवा तंबाखू खाण्याचंही त्यांचं प्रमाण असतं, काही तपकी रोडत असतात. तर ह्यामुळे तोंड आणि घशाचं कॅन्सरचं प्रमाणसुद्धा स्त्रियांच्यामध्ये बऱ्यापैकी आहे. जवळजवळ आपण सर्व कॅन्सर धरले तर 50% प्रमाण याचंच आहे.
2: म्हणजे समजा स्त्रियांच्या स्तनांच्या कॅन्सरबद्दल जेव्हा तुम्ही सांगत होतात की स्तनपान न केल्यामुळे, तर मग स्तनपान करणं तर गरजेचं आहेच आहे, पण त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो हे कसं काय? म्हणजे
3: काय होतं, जी काही निस्सरण व्हायला पाहिजे स्तनामधून, म्हणजे जे काही स्तनपानामुळे निस्सारण जे होतं ते पुरेसं होत नाही, आणि त्यामुळे काही घटक त्या ठिकाणी साचून राहिल्यामुळे मग स्तनाचं कॅन्सर प्रमाण त्या ठिकाणी गाठी निर्माण, हा गाठी त्यातून निर्माण होतात, सूज त्या ठिकाणी राहते, आणि त्यामुळे मग त्या स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण स्तनाच्या वाढत जात आहे. आणि बऱ्याचशा स्त्रियांच्या मध्ये हा समज असतो की गाठ म्हणजे दुधाची गाठ असेल, राहून जाईल, दुखत तर नसतेच कधी ती सुरुवातीला, त्यामुळे दाखवलं जात नाही. वर्षवर्ष स्त्रिया अंगावरती गाठ तसे सांभाळतात, ती हळूहळू वाढत असते, आणि मग जेव्हा तपासतात बऱ्याच वेळेला ते जास्त अवस्थेमध्ये आपल्याला सापडते. तर ह्या स्त्रियांनी स्वतः अतिशय तत्पर असणं फार गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या स्तनाची स्वतः तपासणी करणं, त्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणतात. म्हणजे उजव्या हाताने सपाट हात करून डाव्या स्तनाची तपासणी, डाव्या हातानं तो सपाट धरून उजव्या स्तनाची तपासणी स्वतः जर केली अशी फिरवून, तर त्यांच्या हाताला निश्चितपणे गाठ असेल तर ती लागते, आणि तिची शहानिशा करून घेणं हे अतिशय गरजेचं.
2: डॉक्टरांकडे न जाता घरच्या घरी सुद्धा स्त्रिया ह्या अशा तपासण्या करू शकतात, त्यामुळे तुम्हाला लक्षणं कळतील. अतिशय महत्वाचा सल्ला डॉक्टर या कार्यक्रमात आपण दिलाय.
1: श्रोतेहो, हे होते टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं हे उपचार डॉक्टर प्रकाश गरुड आणि डॉक्टर पद्मजा गरुड गरुड कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी करतात. श्रोतेहो, या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा 0241-232-67-75 0241-232-67-75.

0: पुढच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
2: श्रोतेहो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
9: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
10: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
11: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 02-41-235-35-15.
11: मोबाईल 960-44-988-36.
13: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
14: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
15: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
14: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
15: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
14: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

0: मृत्यु पर दुख व्यक्त किया। भारत ने पाकिस्तान के कब्जे वाले कश्मीर की स्थिति पर पाकिस्तान की टिप्पणी की कड़ी आलोचना की। कहा, पाकिस्तान मानवाधिकारों के हनन से ध्यान भटकाने की कोशिश कर रहा है। और फीफा विश्व कप में पुर्तगाल ने उज़्बेकिस्तान को 5-0 से हराया। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 8:15 वाजले आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही।
2: श्रोतेहो नमस्कार। मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी। किडनी, मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत। सर, मागच्या भागापासून आपण बोलतोय किडनी ट्रान्सप्लांट या महत्वाच्या विषयी, अधिक काय माहिती सांगाल?
3: कारण जर हे किडनी फेल झालेले पेशंट डायलिसिसवर सर जेव्हा जातात, त्यांना आठवड्यातून 2 किंवा काही जणांना 3 वेळेस पण डायलिसिस चालू असतं।
2: ओके।
3: त्यांना सेंटरला जाऊन डायलिसिस करायचं, त्यांच्यासोबत एक नातेवाईक पण अडकलेला असतो, घेऊन जायला घेऊन यायला, आणि डायलिसिस 3-4 तास चालतं। त्यावेळेस पेशंटचा कधी बीपी कमी जास्त होतो, ब्लड द्यावं लागतं, हे सगळं त्या काळात होतं। तर डायलिसिस करून घेणं हा काय खूप सुखकर एक्सपिरियन्स नसतो बऱ्याच जणांचा, पण चांगल्या सेंटरला जर डायलिसिस केलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स कमी असतात।
2: हो,
3: ठीक आहे ना। तर आणि तुमचे डायलिसिस करणारे डॉक्टर सोबत तुम्ही जर रेग्युलर फॉलोअप ठेवला तर त्यांचे मेडिसिन्स कमी जास्त करून, तर मग लाईफस्टाईल चांगली राहू शकते।
2: खरं।
3: आणि आजकाल ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट खूप ठिकाणी व्हायला लागले, नगरमध्ये पण होत आहे। तर ज्यांचे परमनंटली किडनी फेल आहेत आणि ज्यांना डायलिसिसच लागणार आहे पुढे, अशा पेशंटसाठी किडनी ट्रान्सप्लांट हे खूप चांगलं ऑप्शन आहे।
2: बरोबर।
3: ट्रान्सप्लांट केल्यानंतर डायलिसिस बंद होतं, कारण किडनी जी आहे ती काम करायला लागते आणि मग लाईफस्टाईल चांगली होते। आता बरेचसे ऑप्शन्स आहेत डायलिसिसच्या पेशंटसाठी।
2: सर, आता किडनी ट्रान्सप्लांट असा तुम्ही उल्लेख केला, काय प्रक्रिया आहे किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे?
3: किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे ज्या पेशंटचे दोन्ही किडनी फेल आहेत आणि ज्यांना आता डायलिसिस लागणार आहे पुढे, हे जर एकदा नक्की ठरलंय तर मग त्यांना आम्ही ऑप्शन्स देतो की ट्रान्सप्लांट। तर ट्रान्सप्लांट म्हणजे काय की जो पेशंट आहे ज्याला किडनीची गरज आहे त्याच्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी डोनर पाहिजे, म्हणजे जो किडनी द्यायला तयार आहे असा व्यक्ती पाहिजे।
2: ओके।
3: बाकी बऱ्याच गोष्टी करून बघावं लागतात, त्यांचा ब्लड ग्रुप, बाकी टिश्यू क्रॉस मॅच वगैरे, म्हणजे मॅच होते की नाही किडनी हे बघणं गरजेचं आहे। ते जर मॅच वगैरे झाली तर मग जो किडनी देणार आहे ज्याला आम्ही डोनर किंवा दाता म्हणतो, त्यांची किडनी काढून पेशंटला बसवली जाते।
2: अच्छा।
3: हे ऑपरेशन आहे, दोन्ही ऑपरेशन एकत्रच होतात। एका बाजूला किडनी काढण्याचं ऑपरेशन चालू असतं, दुसऱ्या बाजूला तोपर्यंत तयारी चालू होते किडनी बसवण्याची, आणि किडनी काढली की मग लवकरात लवकर म्हणजे विदिन फ्यू मिनिट्स तिकडे किडनी बसवली जाते।
2: अरे वा।
3: आणि ट्रान्सप्लांटचे रिझल्ट खूप चांगले आहेत आजकाल, कारण मेडिसिन खूप चांगले चांगले आले आहेत। आता डेव्हलप सिस्टम पण आता चांगली झाली आहे, आपल्याकडे नेफ्रोलॉजिस्ट अवेलेबल आहेत। आम्ही सर्जन्स, आम्ही ट्रान्सप्लांट करतो, नंतर नेफ्रोलॉजिस्ट मॅनेज करतो।
2: पण मग सर, किडनी ट्रान्सप्लांट झाल्यावर त्या रुग्णाचं, त्या पेशंटचं डायलिसिस पूर्णपणे बंद होतं?
3: हा, किडनी जी लावतो आपण ट्रान्सप्लांटेड किडनी, ती पूर्ण फंक्शन टेक ओव्हर केलं तर डायलिसिस पूर्णपणे बंद होतं।
2: पण मग कधी कधी काम करत नाही किडनी, असं काही पेशंटच्या बाबतीत होतं?
3: हा, म्हणजे ते पॉसिबिलिटीज आहेत की कधी कधी ट्रान्सप्लांट केलेली किडनी पण काम नाही करत।
2: अच्छा।
3: किंवा काही कारणाने ती रिजेक्ट करते बॉडी, किंवा त्याच्यावर इन्फेक्शन होतात। आता किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपली बॉडीने रिजेक्ट करू नये म्हणून पेशंटला काही औषधं चालू असतात ज्यांनी आपली इम्युनिटी कमी ठेवावी लागते।
2: बर।
3: कारण बाहेरून किडनी आलेली बॉडीज रिजेक्ट करणार आहे नॅचरली, तर ते होऊ नये म्हणून आपली इम्युनिटी कमी ठेवावी लागते। जनरल इम्युनिटी कमी जर ठेवली तर बाहेरचे इन्फेक्शन होतात,
2: ओके,
3: त्यांनी काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात।
2: अच्छा।
3: तर अशी बरीचशी काळजी घ्यावी लागते, पण डायलिसिसच्या पेशंटसाठी किडनी ट्रान्सप्लांट हा खूप चांगला ऑप्शन आहे, जो जे करू शकतात त्यांनी करायला पाहिजे।
2: एखादं उदाहरण सांगता येईल?
3: आपल्याकडे खूप सिनियर एक सिनियर सर्जन आहेत, डॉक्टर लहाने म्हणून,
2: तात्याराव लहाने।
3: तात्याराव लहाने जे की मुंबईला ऑप्थल्मॉलॉजिस्ट स्वतः, ते त्या डिपार्टमेंटचे एचओडी पण होते, नंतर ते कॉलेजचे डीन पण झाले होते। तर त्यांचे किडनी फेल होते, त्यांना ट्रान्सप्लांट केलं होतं।
2: बर।
3: त्यांची ट्रान्सप्लांटेड किडनी पण फेल झाली होती, त्यांना सेकंड टाइम ट्रान्सप्लांट।

0: केलं. पण हे सगळं चालू असताना ते त्यांचं डिपार्टमेंट रन करत होते, नंतर सिनियर झाले ते कॉलेज रन करत होते.
1: हो,
0: तर असं तर बाकी कोणाला समजत नव्हतं की ह्यांचे ट्रान्सप्लांटेड किडनी आहे म्हणून. तर बरेच वेळा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर असं काही कोणाला कळत नाही की ह्याचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे, तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता.
1: हर्षवते हो, हे होते मॅक्युअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीत. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक्युअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: श्रुती हो प्रायोजित कार्यक्रम मॅक्केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
8: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
9: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
8: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आता ऐकूया नाट्य संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. नाटक आहे स्वर सम्राज्ञी.

0: श्रोतेहो कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातलं हे नाट्यपद होतं विद्याधर गोखले यांचं आणि नाटक होतं स्वरसम्राज्ञी.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय

0: च्या स्वरातलं हे नाट्यपद होतं विद्याधर गोखले यांचं आणि नाटक होतं स्वरसम्राज्ञी.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: काय झालं?
4: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
4: आणि फोन नंबर?
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-29-36.

श्रोतहो, राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गीतं सांगा फोन गाणी कार्यक्रमात बुधवारी सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणासाठी संपर्क साधायचा आहे 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर. श्रोतेहो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 8:15 या वेळेत आजच आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे अशी ग्वाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी 72 जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 तारपा वादक बिकल्या लाडक्या झेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील

श्रोते हो मेघ मल्हार या नाटकातलं नाट्यपद होतं विद्याधर गोखले यांचं आणि स्वर होता वसंतराव देशपांडे यांचा. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 8:30 वाजतायत. मराठी राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे, असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे, तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. क्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एलमधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्य
2: 100.1 MHz श्रोते हो. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर साबळे आणि

0: काय झालं काय?
1: काम क्रोध विंचू सावला, समघाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालिला.
0: अरे बापरे,
1: अरे विंचू सावला, अरे विंचू सावला, अरे काही मी करू, कुणाला सांगू.

0: भयंकर मनुष्य इंगळ्या ती दारुण मजनांगा मारिला तिन
1: तिन तिन म्हणजे
0: त्या इंगळीन
1: त्या इंगळीन
0: हो इंगळी म्हणजे मोठा विंचू
1: हा मोठा विंचू
0: इंगळी म्हणजे मोठा विंचू केवढा
1: केवढा
0: तुझ्या एवढा
1: असं असं
0: मनुष्य इंगळ्या

0: विंचवाला उतारा
1: उतारा उतारा कसला उतारा महाराज बोला लवकर
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू खाण्याचं मागे सारा
0: नाही नाही नाही नाही तमोगुण म्हणजे गर्वान जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा
1: अरे वा
0: विंचू चावला अरे विंचू चावला
2: देवा
0: कुणाला सांगू
2: विंचू चावला
0: विंचू चावला रे विंचू

श्रोतेहो शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकलं मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. श्रोतेहो एक आठवण, आज सकाळी 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत श्रीयुत अरविंद पारगावकर यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल, तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 9:15. कार्यक्रमात आता ऐकूया अनूप जलोटा यांच्या स्वरातलं हे भजन.

श्रोतेहू अनूप जलोटा यांच्या स्वरातलं हे भजन आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं हे बालगीत. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते हो, सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं हे बालगीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार होते श्रीनिवास खळे. श्रोते हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 7:15 तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

श्रोते हो फोन गाणी कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीत.

श्रोते हो, अजित कडकडे यांनी गायलेलं हे गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्के यांनी. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अहिल्या नगर केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे आणि कुमुद पेडणेकर यांच्या स्वरातलं वामन कर्डक यांचं गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि चित्रपट आहे सांगते ऐका.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: श्रुतीहो विठ्ठल शिंदे, मधुबाला झवेरी यांच्या स्वरातलं हे गीत होतं गदी माडगुळकर यांचं. संगीतकार होते वसंत पवार आणि चित्रपट होता सांगते ऐका.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.

0: अरे ठेवला.
1: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
1: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

श्रुतीहो आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं गदी माडगुळकर यांचं. संगीत होतं सुधीर फडके यांचं जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पवन काटचा धुंडी या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत। संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर।

श्रोतेहो उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि चित्रपट होता पवन काठचा धोंडी.

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. श्रोते हो, सकाळचे 9:15 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI.
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत
2: ज्ञान, अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया श्रीयुत अरविंद पारगावकर यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
4: श्रोते हो नमस्कार. अभियांत्रिकीची नवी क्षितिज
5: या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, हा नवीन कार्यक्रम तुमच्यासाठी आणलेला आहे अभियांत्रिकी क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं आहे अशा सगळ्यांसाठी. आज अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात येण्यासाठी धडपडत असतात. खूप वेळा असं होतं की त्यांना कुठे आपण नक्की जावं हे कळत नाही. आपला कल त्यांना आजमावायचा असतो आणि त्यानंतर ते ॲडमिशन घेतात. तर हा कल आजमवण्यासाठी काय करता येईल याचं मार्गदर्शन या कार्यक्रमातून सगळ्यांना मिळणार आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण या क्षेत्रातले अरविंद पारगावकर यांना भेटणार आहोत. आपल्याला कोणत्या शाखेबद्दल ते सांगणार आहेत हे मी आता तुम्हाला सांगणारच आहे. पण थोडंसं पारगावकर सरांबद्दल बोलते की ते मॅकॅनिकल इंजिनियर आहेत आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अर्थात COEP पुण्यामधून त्यांनी BE मेकॅनिकलची पदवी प्राप्त केली आहे. पुणे विद्यापीठातून DBM, MMS या पदव्याही त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि औद्योगिक क्षेत्रात 40 वर्षापासून किंवा त्याहून अधिक त्यांना MIDC मध्ये अनुभव आहे. लार्सन अँड ट्युब्रो म्हणजे सध्याची लॉरिस नुडसेन ही जी कंपनी आहे तिचं ते सगळंच काम बघतात असं म्हटलं तरी चालेल. आता आपण वळणार आहोत त्यांच्या मुलाखतीकडे, त्यांच्याशी बोलणार आहोत. तेव्हा सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आजच्या कार्यक्रमात.
6: नमस्कार, सर्व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं या मुलाखतीच्या दरम्यान स्वागत आहे.
5: अगदी सुरुवातीला सर मला तुम्हाला असं विचारायचंय की अभियांत्रिकी क्षेत्रात यायचं आहे विद्यार्थ्यांना, तर या शाखेबद्दल तुम्ही काय सांगाल जी तुमची शाखा आहे?
6: खरं सांगायचं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग जी आहे ती ब्रँच मदर ब्रँच ऑफ ऑल इंजिनिअरिंग अशी ओळखली जाते. ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जी ब्रँच आहे ही सर्व थैव अशा स्वरूपाची आहे. तिचं अस्तित्व तुम्ही ज्या काही वस्तू रोजच्या वापरता, मग ती गाडी असो, TV असो, कुठलीही वस्तू जी तुम्ही वापरता त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा मॅन्युफॅक्चरिंग, डिझाईन ह्याच्यामध्ये आणि मेंटेनन्समध्ये पण सहभाग असतो.
5: बरं, पण मग सहभाग तर सगळीकडे असतो म्हणताय तुम्ही, या शाखेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी कुठे असतील किंवा मग त्या संधी ज्याने केलेले आहे अभियांत्रिकी हे तो कसा मिळवू शकतो?
6: आता हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जसं मी वर्णन केलं की मदर ऑफ ऑल दी ब्रँचेस, तर ही ब्रँच ही सर्व थैव आहे. म्हणजे मी बोललो तेच सर्व लागू आहे. जसं आता ऑटोमोबाईल असू देत किंवा एखादं पॉवर सेक्टर असू देत, इलेक्ट्रिसिटी जनरेशनच्या गोष्टी, पॉवर प्लांट असू दे, एरोस्पेस असू दे, नंतर तुमचे डिफेन्स असू देत, ह्याचा सर्वत्र उपयोग आहे. जी काही वस्तू, कुठलीही वस्तू, कुठलंही निर्माण जे होतं त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं वाव असतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग नंतर तुम्ही शासन असो, गव्हर्नमेंट असो, इंडस्ट्री असो, रिसर्च असो, किंवा फर्दर काही तुम्हाला PhD करून अजून काही करायचं असेल, अकॅडेमिक्स असो, तिथे तुम्हाला वाव असतो.
5: अच्छा, स्वयंरोजगाराच्या दृष्टीने काय सांगता येईल की काय महत्त्व आहे या शाखेचं?
6: आजकाल तुम्ही जर पाहिलं तर नोकऱ्यांचं प्रमाण कमी आहे असं सर्वत्र तक्रार असते.
5: हो.

श्रुती हो लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं यशवंत देव यांचं आणि चित्रपट होता कामा पुरता मामा. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: आणि त्याच वेळेला नोकरी देणारे बना नोकरी करण्यापेक्षा हाही आपल्याला बराच वेळा सल्ला ऐकवला जातो. आणि ते वस्तुस्थितीला धरून पण आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा नवीन स्टार्टअप्समध्ये तुम्ही काम करू शकता, स्वतःचे स्टार्टअप्स करू शकता, छोटी युनिट टाकू शकता, मग स्मॉल स्केल असो, मीडियम स्केल असो, किंवा तुमच्या प्रोजेक्टच्या सहाय्याने तुम्ही मग ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, अशा सर्वत्र तुम्ही काम करू शकता. तुम्ही कन्सल्टन्सी पण सुरू करू शकता.
1: अच्छा, शासनाची याच्यामध्ये मदत होते का?
0: शासनाची मदत उद्योग टाकण्यामध्ये भरपूर होते. शासन सध्या तरुणांना रोजगार निर्मितीकरता खूप मोटिवेट करत आहे. आपल्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर्स असो, MIDC असो, किंवा इतर ज्या काही इंडस्ट्रीशी रिलेटेड संस्था आहेत, ह्या तुम्हाला व्यवस्थित गायडन्स देतात, मार्गदर्शन देतात. वेगवेगळे फिनान्शियल सेक्टर्समधले लोक तुम्हाला फायनान्स देतात, वेगवेगळे कन्सल्टंट्स तुम्हाला गाईड करतात आणि तुम्हाला उभं करायला मदत करतात.
1: अच्छा, पण मग उभं करायला मदत करता असं तुम्ही म्हणताय, तर या विद्यार्थ्यांनी पासआउट झाल्यानंतर कुठे जायला पाहिजे, कोणाला हे विचारायला पाहिजे?
0: आता ही जी काही गोष्ट असेल, समजा एखाद्याला उद्योग सुरू करायचा असेल, तर त्यांनी पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटरला व्हिजिट द्यावी. तिथले जे काही स्टाफ असतील, तिथले जे काही जनरल मॅनेजर असतील, ते तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स समजून सांगतील. वेगळे वेगळे वस्तू, वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस, त्या संदर्भातले प्रोजेक्ट्स कसे असतात, त्या गोष्टी समजून सांगतील. तुम्हाला सबसिडीच्या बाबतीत माहिती देतील. तुम्हाला बाकीचा सर्व गायडन्स त्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटरमध्ये मिळू शकतो.
1: शासकीय आणि खाजगी नोकऱ्यांचा विचार करता, ही जी शाखा आहे तुमची, ती विद्यार्थ्यांना कशी उपयोगी पडू शकते?
0: आता खाजगी उद्योग जर म्हणलं तर मेक इन इंडियाच्या अंडर भारताची प्रगती औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप झालेली आहे. आपला विस्तृत असा कारखानदारीचा इथे प्रगतीचा ओघ झालेला आहे. सर्व जगाची फॅक्टरी बनण्याचा भारताचा आता सुवर्ण काळ आलेला आहे. अशा काळामध्ये तुम्हाला मी जसं आधी वर्णन केल्याप्रमाणे ऑटोमोबाईल सेक्टर असू देत, इलेक्ट्रॉनिक सेक्टर असू देत, इतर सर्व गोष्टींमध्ये भारताचं अग्रहक्काने कार्यक्रम चालू आहे. अशा ठिकाणी खाजगी क्षेत्रामध्ये भरपूर असा स्कोप आहे. आणि गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये जर तुम्ही पाहाल तर भेल असू देत, किंवा डिफेन्स रिलेटेड DRDO असू देत, अशा बऱ्याचशा संस्थांमधून मेकॅनिकल इंजिनियर्सना खूप असा वाव आहे.
1: अच्छा, या क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना यायचंय त्याच्यासाठी काही वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात का?
0: आता ह्याच्यामध्ये कसं होतं की मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री तुम्ही BE डिग्री घेतली आणि तुम्हाला जर मॅनेजमेंट साईडला जायचं असेल तर तुम्ही DBM, MMS, MBA सारखे कोर्सेस करू शकता. तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही ME, MTech करू शकता. तुम्हाला फॉरेनला जाऊन तिकडची डिग्री घ्यायची असेल तर तुम्ही MS करू शकता.
1: अच्छा,
0: आणि त्याच्याकरता मग तुम्हाला GRE, TOEFL अशा काही टेस्ट आधी द्यायला लागतील. त्याच्याकरता गेट द्यायला लागेल. समजा गव्हर्नमेंटचा जॉब हवा असेल तर तुम्हाला GAT, गेट ही परीक्षा द्यावी लागेल. त्या माध्यमातून तुम्ही या संधीचा उपयोग करू शकता.
1: अच्छा, आता या ब्रँचमध्ये शिक्षण झालं, एकदा परीक्षा दिल्या की बाहेरच्या देशामध्ये किंवा कुठे कुठे काय काय या विद्यार्थ्यांना संधी असतात?
0: परवा एका ठिकाणी एका मीटिंगमध्ये, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्याच मीटिंगमध्ये, असं मला कळलं की जर्मनीमधले बरेचसे उद्योजक जे आहेत, जे रिटायरमेंटला आलेले आहेत, त्यांचे उद्योग चालवण्याकरता त्यांना तरुण इंजिनियर्स हवे आहेत.
1: बरोबर.
0: आता ते भारतीय इंजिनियर्सना तिथे खूप मोठी संधी आहे. अशा संधी अनेक देशांमध्ये भारतीय तरुणांना आहे. आज जे काही बाहेरचे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये इंजिनियर्स हे नवीन नवीन जे काही आता मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू देत, किंवा इंडस्ट्री 4.0 असू देत, ह्या सर्व क्षेत्रामध्ये इंजिनियर्स म्हणून आपल्याला परदेशी संस्थांमधून खूप वाव आहे.
1: बर, पण देशामध्ये सगळीकडे, आपल्याही देशात सगळीकडे किंवा परदेशातही सगळीकडेच वाव आहे?
0: आपल्या देशातही भरपूर वाव आहे आणि परदेशातही वाव आहे. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही MS केलं आणि MS करून तुम्ही अमेरिका, जर्मन, UK किंवा कॅनडा, इवन जपान सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तिथे जॉब मिळू शकतो. तुमच्या एज्युकेशनचा, तुमच्या इंटेलिजन्सचा वापर तुम्ही तिथे करू शकता. भारतामध्ये अर्थात म्हणजे खूपच अपॉर्च्युनिटी आहे.

0: बरोबर. एक प्रश्न आता डोक्यात आला की समजा आपला इथला विद्यार्थी तिथे जाऊन शिकतोय, MS करतोय, MS झाल्यानंतर त्याला तिथेच कंपनी टाकायची, तर आपण इथून त्याला अशी काही मदत करू शकतो का?
1: आता ह्या संदर्भामध्ये बरेचसे त्या त्या देशाशी रिलेटेड असे कायदे कानून आपल्याला माहिती हवेत. उदाहरणार्थ जर्मनी असेल, म्हणजे युरोपमधले देश असतील, तर त्यांचे नियम वेगळे आहेत. अमेरिका सारखा देश आहे, तिथले नियम वेगळे आहेत. जपान वगैरे जे आशियाई कंट्री आहेत, त्यांचे नियम वेगळे आहेत. त्या सर्व गोष्टींची आपल्याला जर माहिती असेल

0: आहेत,
1: बरोबर आहे.
0: अमेरिकासारखा देश आहे तिथले नियम वेगळे आहेत, जपान वगैरे जे आशियाई कंट्री आहेत त्यांचे नियम वेगळे आहेत. त्या सर्व गोष्टींची आपल्याला जर माहिती असेल त्याची तर आपण तिथेही उद्योग टाकू शकतो, तिथेही बऱ्याचशा स्टार्टअप्सपासून सुरुवात करू शकतो. बऱ्याचशा बाहेरच्या देशांमध्ये निर्बंध कमी आहेत. आपण असं म्हणतो की सरकारी निर्बंध खूप आहेत वगैरे आपल्याकडे, काही काही बाहेरच्या देशांमध्ये हे निर्बंध कमी आहेत, त्यामुळे तिथे उद्योग टाकण्याकरता तशा संधी भरपूर आहेत.
1: अच्छा, म्हणजे आपण या तुमच्या शाखेतून जेव्हा बाहेर पडू, विद्यार्थी जेव्हा बाहेर पडेल शिकून, तेव्हा जर त्याला असं वाटलं की मला या शाखेमध्ये आपल्या इथे भारतात न करता बाहेर जाऊन काहीतरी करायची इच्छा आहे, तर इथून त्याला मार्गदर्शन मिळू शकतं.
0: भारतामध्ये पण त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत. मुख्यत्वे काय होतं की अंडर ग्रॅज्युएट म्हणजे तुम्ही 12वीनंतर डायरेक्ट ग्रॅज्युएशन करण्याकरता तुम्ही बाहेर जाऊ शकता.
1: बरोबर.
0: त्याच्याकरता देणाऱ्या ज्या काही सॅट वगैरे सारख्या एक्झाम दिल्या तर तुम्ही तिकडे ग्रॅज्युएशन करू शकता.
1: अच्छा, नक्कीच श्रोते हो, मेकॅनिकल इंजिनियर हे क्षेत्र जर तुम्ही निवडलं असेल किंवा तुम्हाला जर निवडायचं असेल तर या क्षेत्रातल्या संधी काय आहेत हे या मुलाखतीतून आपल्याला नक्कीच समजलं असेल. आजच्या या मुलाखतीत इथेच थांबूयात. धन्यवाद. श्रुतीहो, श्रीयुत अरविंद पारगावकर यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेत. अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375। डॉक्टर, आपण काही एपिसोड पूर्वी बोलतोय की कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सरची लक्षणं काय, कॅन्सर झालाय कसं कळतं रुग्णाला, याबद्दल बरंच माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगितली। या भागात मला हे विचारायचं की कॅन्सर झालाय हे समजलं, पण मग आता त्यावरचे उपचार कोणकोणते आहेत?
1: तर त्यावरच्या उपचारांमध्ये एकदम कमी शब्दात सांगायचं तर म्हणजे कॅन्सरचे ऑपरेशन, कॅन्सरची किमोथेरपी आणि रेडिएशन, आणि ब्लड कॅन्सर असेल तर त्याला किमोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि आता कार्टी सेल थेरपी असे वेगवेगळे बरेच उपचार आले आहेत। पण आपण सॉलिड कॅन्सर्सवर फोकस करूया, म्हणजे जे की सॉलिड कॅन्सर म्हणजे काय, ज्याच्यात गाठ असते, ज्याच्यात ब्लड कॅन्सर व्यतिरिक्त बाकी सगळे। तर त्यात आपण मग त्यात मेन आहे कॅन्सरचं सर्जरी। जर एकदम लहान असेल गाठ, म्हणजे अर्ली स्टेज असेल, स्टेज 1-2 मध्ये, म्हणजे गाठ लहान आहे, जास्त कुठे पसरलेली नाहीये, लोकलीच आहे, फक्त एका ठिकाणी आहे, तर तेव्हाही आपण डायरेक्टली सर्जरी करू शकतो, ते गाठ पूर्णपणे काढून त्यासोबत जे लिम्फ नोड्स ला ड्रेन करत आहे, म्हणजे जिथं लिम्फ नोड मध्ये पसरलं आहे तर ते लिम्फ नोड्स आणि ती गाठ, तर ते सगळं काढून टाकायचं। हे झालं म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन, म्हणजे डोळ्यावर दिसणारा सगळ्या कॅन्सरचा आजार पूर्णपणे काढून टाकणे, हे झालं कॅन्सरचं ऑपरेशन। त्यात म्हणजे डोळ्याला दिसणारा थोडं सुद्धा आपण आजार राहून देत नाही काही शरीरात, तर पूर्णपणे निघाला, त्याला R0 रिसेक्शन असं आमच्या मेडिकल टर्म मध्ये, कॅन्सरच्या लँग्वेज मध्ये म्हणतात। की R0 रिसेक्शन म्हणजे काय, की डोळ्याला दिसणारा आजार पूर्णपणे निघाला पाहिजे, कॅन्सरची गाठ आणि त्याच्या शेजारच्या जवळच्या ड्रेनिंग लिम्फ नोड्स, म्हणजे R0 रिसेक्शन। त्यानंतर हे झालं सर्जरी, त्यानंतर असतं रेडिएशन आणि किमोथेरपी। तर गाठ जर खूप मोठी असेल तर आपल्याला किमोथेरपी ही ऑपरेशनच्या आधी द्यायला लागते। जर गाठीचा आकार मोठा असेल, मोर देन 5 सेंटीमीटर, किंवा धमनीला वगैरे रक्तवाहिनीला चिकटलेली असेल, किंवा तिसऱ्या स्टेजला असेल जी लिम्फ नोडला आणि अजून बऱ्याच ठिकाणी पसरली आहे, तर ते आपल्याला किमोथेरपी आधी देऊन त्याला गाठीचा आकार कमी करायला लागतो, साईज

0: कमी करायला लागते, त्याची ग्रोथ थांबवायला लागते, आणि मग ते दम रक्तवाहिनीपासून कधी कधी साईज कमी झाल्यामुळे मोकळी होऊ शकते, मग ऑपरेशन सुद्धा आपल्याला जास्त चांगलं करता येतो. तर पहिले कधी कधी फर्स्ट किमोथेरपी देऊन मग डाऊन स्टेज म्हणजे साईज कमी करून मग ऑपरेशन करायला लागतं. त्यानंतर काही केसमध्ये जर अर्ली स्टेज असेल तर सर्जरी करून मग किमोथेरपी द्यायला लागते. आणि त्यानंतर येतो विषय हा रेडिएशनचा. जसं प्रत्येक कॅन्सरला सिक्वेन्स हा वेगळा असतो, ते कॅन्सर तज्ञ ठरवतात की कोणाला आधी किमो रेडिएशन द्यायचंय, कोणाला आधी डायरेक्टली सर्जरी करायची. आता जसं रेक्टम म्हणजे संडासच्या जागेचा कॅन्सर असेल तर त्याला आपल्याला किमो आणि रेडिएशन हे पहिले द्यायला लागतं, गाठ छोटी करायला लागते, आणि नंतर जर शिल्लक राहिला तर त्यानंतर आपल्याला सर्जरी करायला लागते. तर प्रत्येक कॅन्सरचं लाईन ऑफ ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे, पण सर्जरी किमो रेडिएशन हे मॅक्झिमम कॅन्सरला लागतं. अगदीच एकदम लहान कॅन्सर आहे, 1 सेंटीमीटरचा आहे, खूप लकीली लवकर कळाला, स्टेज 1 ला स्टेज 0 ला आहे, तर सर्जरी करून होऊ शकतं, मग त्यावेळी कदाचित किमो लागत नाही. पण मॅक्झिमम ठिकाणी सर्जरी किमो रेडिएशन लागतं आपल्याला इंडियामध्ये, कारण एकदमच लवकर स्टेजला दाखवलं जात नाही, कारण तेवढं माहिती नसते लोकांना. सो पेशंटला दाखवल्यानंतर कॅन्सरचे तज्ज्ञ ठरवतात की ऑपरेशन रेडिएशन किमो ते द्यायचे, पण सिक्वेन्स काय पाहिजे हा प्रत्येक कॅन्सर आणि त्याच्या स्टेजनुसार वेगळा राहतो.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूयात आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर 9:30 ते 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सेल्यूलॉइड के सितारे।
1: श्रोते हो विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकले। 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत आहे। श्रोते हो सकाळचे 10 वाजले आहेत, आता आनंद घेऊया मराठी।

ही चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार आहेत राम कदम आणि चित्रपट आहे असला नवरा नको ग बाई.

श्रोतेहो असला नवरा नको ग बाई या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. स्वर होता जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांचा, तर संगीतकार होते राम कदम.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया डाळिंबी या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश पाडकर यांनी गायलेलं मादा देवखाते यांचं गीत। संगीतकार आहेत बाळ पळसुले।

आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं. श्रोते हो माफ करा, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे महानंदा चित्रपटातलं गीत होतं, शांता शेळके यांचं, आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया घर गंगेच्या काठी या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचं आणि संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

श्रुते हो आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं ग दि माडगुळकर यांचं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं घर गंगेच्या काठी या चित्रपटासाठी. कार्यक्रमात आता ऐकूया मधुचंद्र या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतकार आहेत एन दत्ता.

श्रोते हो, मधुचंद्र या चित्रपटातलं हे गीत होतं ग दी माडगुळकर यांचं. स्वर होता महेंद्र कपूर यांचं आणि संगीत होतं एन दत्ता यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सचिन यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं गंमत जम्मत या चित्रपटासाठी.

श्रुती हो शांताराम नांदगावकर यांची गीतरचना पण ऐकली. स्वर होता अनुराधा पौडवाल आणि सचिन यांचा, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं गंमत जम्मत या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया येसुदास आणि हेमलता यांच्या स्वरातलं चितचोर या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: श्रोते हो, येसुदास आणि हेमलता यांच्या स्वरातलं हे गीत होतं रवींद्र जैन यांचं आणि चित्रपट होता चितचोर.
1: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
2: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
1: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रुतीहून मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली जा निसार अख्तर यांची गझल. संगीत आहे खय्याम यांचं.

श्रोतेहो, लता मंगेशकर यांनी गायलेली ही गझल होती जान निसार अख्तर यांची आणि संगीत होतं खय्याम यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया नीळकंठ मास्टर या चित्रपटातलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. स्वर आहे श्रेया घोषाल यांचं आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रुतीहो श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं गजेंद्र अहिरे यांचं. संगीत होतं अजय अतुल यांचं नीळकंठ मास्टर या चित्रपटासाठी. श्रुतीहो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ब्रेन स्ट्रोन अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद. नाटक आहे कट्यार काळजात घुसली. स्वर आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: श्रोतेहो कट्यार काळजात घुसले या नाटकातलं हे नाट्यपद होतं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
2: मार्गदर्शनपर विशेष मालिका अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
1: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
2: सकाळी 9:15 वाजता.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया संत एकनाथ यांची गवळण. स्वर आणि संगीत आहे राम विधाते यांचं.

श्रोते हो, संत एकनाथ यांची गवळण आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं राम विधाते यांचं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जॉली LLB या चित्रपटातलं कैलाश खेर यांनी गायलेलं सुभाष कपूर यांचं गीत.

श्रुती हो जॉली LLB या चित्रपटातलं हे गीत होतं सुभाष कपूर यांचं आणि स्वर होता कैलाश खेर यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरातलं जयदीप सहानी यांचं गीत. संगीतकार आहेत सलीम सुलेमान आणि चित्रपट आहे रब ने बना दी जोडी.

श्रोते हो रबने बना दी जोडी या चित्रपटातलं हे गीत होतं जयदीप सहानी यांचं. स्वर होता सोनू निगम यांचं आणि संगीतकार होते सलीम सुलेमान. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बधाई हो बधाई या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: श्रोते हो, सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं जावेद अख्तर यांचं. संगीत होतं अनु मलिक यांचं बधाई हो बधाई या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:15 वाजले आहेत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया बारा कांत यांची रचना. गायली आहे वसंतराव देशपांडे यांनी आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: श्रोते हो वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गीत होतं वारा कांत यांचं आणि संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच आजचा आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
0: 100.1 MHz वर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
1: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. दुपारचे 12 वाजतात. कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित होतील. तेव्हा या सकाळच्या प्रसारणातून मी ऐश्वर्या ढवळीकर आपली रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गदरे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
1: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटर सारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
0: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
2: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत की आता नेहमीच आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भातल्या डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीच्या आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली

0: डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
1: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
2: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो. कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे, तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ह्या डिग्निटीनेच असलं पाहिजे. म्हणजे माझा जो मानसन्मान आहे, आत्मसन्मान, त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात. कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
1: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय? एक वकील म्हणून काय सांगाल?
0: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्या नंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ, म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर, जेव्हा आता आपण ह्या पुढे प्रॉपर्टी किती करू माहित नाही, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले, तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे, सो यू कॅन तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टिकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे. ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत. आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा कासवाच्या गतीनेच, सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आता थोडस कुठे मेडिकल फील्डमध्ये ते काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो, म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं, त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारी प्रयत्न करा. म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल, ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित. पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर. हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही. म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे. फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडस आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो. पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते. कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे

0: व्यक्ती नसतो ठरवत. दोन वैद्यकीय मंडळ वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये, परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्याने फिडिंग देत असतो. अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्याने ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी डिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो. तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाही.
1: म्हणजे ही आत्महत्येची सोय नाहीये.
0: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे. हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
0: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा, तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचं आहे. फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटेफुटे फुटतात तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
2: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक्ट करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विल ची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो म्हणजे तुमचे मूलबाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भावंडं, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली. माझी ट्रीटमेंट या या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं
2: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाही. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं जातं मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल लिव्हिंग विल तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
0: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
0: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयात

0: वैद्यकीय मंडळ सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्यूट करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का नेत्रदान याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
0: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचा लिव्हिंग विल करतील आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापले लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय नेत्रदानाचा भरलाय तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
0: अगदी चालतं. कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे श्वास चालू आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नाहीये त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे पण होणार भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणे करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा. भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे का?
2: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 लोक नोंदणीकृत करतात एवढा तिथे तो अवेअरनेस आहे याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगवूया एखाद्या व्यक्तीच्या
1: बाबतीत. व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
0: व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होत.
1: अच्छा.
2: भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीज मध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणलं तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणारा जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: बरोबर. महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना?
2: ऑफकोर्स. म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या प्रॉपर्टी करत नव्हत्या त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता थोड्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत कारण ऍटलीस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार तिची मिळकत आहे म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे त्याच्यात जेंडरचा विषय नाही त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असं

0: जाणून आहे की माझा काय त्याशी संबंध आहे. महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
2: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UELB पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आत्ता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याची सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये. पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसिबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवण्याला आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित एक ट्रेनिंग दिलं जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेले आहे त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झालीये का?
2: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे. त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत, वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाहीये, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकत?
2: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
0: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच, म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्या नंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेला असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
2: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे,
0: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
2: अगदी बरोबर, अगदी बरोबर, चांगली. आणि म्हणूनच ना आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते, त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्यात की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंबाला निर्देश असतील की मला काय करायचंय, कशा प्रकारे ते मला जगवायचं, कसं हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
0: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावे ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्म पद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इवन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं. पूर्ण डिटेल लिहिता
1: हे एक नवीन आहे, कारण अनेक जण असं बोलून ठेवतात म्हणजे देहदान त्वचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं हे फार महत्वाचं आहे.
0: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये, पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेला.

0: आहे, पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्याने जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
1: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
0: देर इज नो डायरेक्शन अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. म्हणजे माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा, प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते, पण ती बॉडी कोणाची आहे तर असं, म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत, आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राईझिंगली पण चांगल्या

0: जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही, म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत, आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राईझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा ह्या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
1: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार
2: आहे. पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशा वेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
0: कारण आत्ताच तुम्हाला वाटतं लेट डाऊन झालंय,
2: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला माहित जाणवत असतं की नाही अरे हा तर म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचे त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
1: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय, याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
0: आता विल म्हणले की परत लोक थोडं कन्फ्युज होऊ शकतात, तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं, तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही, आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकलीये का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल.
1: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, SIP करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी, तसं आपण जगत असताना आपण कसं
2: माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतो तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
0: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचं जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे, एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं विल.
2: अगदी बरोबर.
0: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये डाऊन करावे लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचं पोर्टल आहे, त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर, ती सुद्धा कालांतराने येतील सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत, मग तीच टिक करा तीच भरा, की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
1: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो, जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते, तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल, जगण्यासाठीही असेल, तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विल वरती आणि ते का महत्त्वाचं आहे याविषयी चर्चा केली. तुम्ही माहिती सांगितली.

0: अनुभव शेअर केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: खूप आम्ही
2: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना म्हणजे समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
1: आणि खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
3: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ याविषयी आपल्याशी संवाद साधतायत.

0: इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती. त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासनं वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याच वेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते. त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या कागदपत्रांवर आधारित होता. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती. त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेवशास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडित सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळ खात पडली होती. ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी, प्रगत साधनं नव्हती. त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्र त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं

विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं, या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटाने आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया तह नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथनं हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट

हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा, असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनीही आरोग्य मंडळं. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये, ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो, त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी भाषेसंबंधी सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनामध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड्यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्तीकोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्त्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाड यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा

लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्त्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश, लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेक्षा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात. इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

च्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आत्तापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निन्योसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

0: सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी, याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल, असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत, असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे APMC बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत, तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील, असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 चे राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना, तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह

रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारण सभेत मी शीतल ठोंबरे आपलं स्वागत करते. श्रोते हो, आता संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पवना काठची धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत शांता शेळके तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, आताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. चित्रपट होता पवना काठची धोंडी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, आता ऐकूया तुझं माझं जमेना या नाटकातलं ज्योत्स्ना भोळे आणि अविनाश यांच्या स्वरातलं मोग रांगणेकर यांचं गीत. संगीत आहे श्रीधर पारसेकर यांचं.

0: रांगणेकर यांनी संगीतबद्ध केलेलं मोग रांगणेकर यांचं गीत ऐकलत. स्वर होता ज्योत्स्ना भोळे आणि अविनाश यांचा, तर नाटक होतं तुझं माझं जमेना.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आता ऐकूयात प्रसाद कुलकर्णी यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण कुमार साणू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, तर चित्रपट होता हम हे राही प्यार के.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद फेकीतून अजरामर झालेले अभिनेते राजकुमार.
2: हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं.
1: सुहाना सफर कार्यक्रमात शनिवारी सकाळी 10:30 ऐकूया अभिनेते राजकुमार यांच्या विषयी. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण ऐकू शकाल रात्री 9:30. 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातलं निदा फाजली यांचं गीत. संगीत दिलं आहे ललित सेन यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण ललित सेन यांनी संगीतबद्ध केलेली फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातली निदा फाजली यांचं गीत ऐकलत. या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
0: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

100.1 MHz FM बँडवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता संध्याकाळचे 5:30 वाजतात. युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. यामध्ये आज ऐकणार आहोत इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इलिसिट ट्रान्सपिकिंग याविषयी. सूत्रसंचालन केलं आहे तन्वी पारेकर हिनं, तर सादरकर्त्या आहेत सुदाम बटुळे.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं युववाणी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी आहे तुमची होस्ट आणि खास दोस्त तन्वी पारेकर. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. हा विषय आहे आपल्या आरोग्याशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या समाजाशी आणि आपल्या देशाच्या भवितव्याशी जोडलेला. हा विषय आहे अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराचा आणि त्याविरोधातील जागतिक लढ्याचा. दरवर्षी 26 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन किंवा इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इल्लिसिट ट्रॅफिकिंग म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस नेमका कधी सुरू झाला, त्यामागचा इतिहास काय आहे, जगाला अशा दिवसाची गरज का भासली, चला या

दरवर्षी 26 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन किंवा इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इल्लिसिट ट्रॅफिकिंग म्हणून साजरा केला जातो. पण हा दिवस नेमका कधी सुरू झाला, त्यामागचा इतिहास काय आहे, जगाला अशा दिवसाची गरज का भासली, चला याचा मागोवा घेऊया. मित्रांनो, अंमली पदार्थाचा इतिहास हा हजारो वर्षे जुना आहे. प्राचीन काळापासून काही वनस्पती आणि पदार्थ औषधी कारणांसाठी वापरले जात होते. काही संस्कृतींमध्ये वेदनाशामक म्हणून अफूचा वापर केला जाई. मात्र कालांतराने या पदार्थांचा गैरवापर वाढू लागला. औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे व्यसनात रूपांतर होऊ लागले आणि त्याचे दुष्परिणाम समाजासमोर येऊ लागले. 19व्या शतकात आणि 20व्या शतकात सुरुवातीला जागतिक अनेक देशांमध्ये अफू, कोकेन आणि इतर मादक पदार्थांचा वापर झपाट्याने वाढला. काही ठिकाणी या पदार्थांच्या व्यापारातून प्रचंड पैसा कमावला जाऊ लागला. परिणामी गुन्हेगारी, हिंसाचार, आरोग्य समस्या आणि सामाजिक अस्थिरता वाढू लागली. याच पार्श्वभूमीवर जगातील विविध देशांनी या समस्येवर एकत्रितपणे विचार करण्यास सुरुवात केली. 20व्या शतकात मध्यापासून संयुक्त राष्ट्रसंघानं अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक करार आणि उपक्रम सुरू केले. कारण एका देशातील ड्रग्सची समस्या दुसऱ्या देशालाही प्रभावित करू लागली होती. ड्रग्सची तस्करी ही आंतरराष्ट्रीय समस्या बनली होती. मित्रांनो, 1961 सिंगल कन्व्हेन्शन ऑन नार्कोटिक ड्रग्स हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. या कराराचा उद्देश मादक पदार्थांचे उत्पादन, वितरण आणि वापर यांवर नियंत्रण ठेवणे हा होता. त्यानंतर 1971 कन्व्हेन्शन ऑन सायकोट्रॉपिक सबस्टन्स आणि 1988 युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट इल्लिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस यासारखे महत्त्वाचे करार करण्यात आले. मित्रांनो, 1980 परिस्थिती अधिकच गंभीर बनली. जगभरात हेरॉईन, कोकेन आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाली. अनेक देशांमध्ये तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू लागली. ड्रग्समुळे होणारे मृत्यू, गुन्हेगारी आणि कुटुंबांचे होणारे नुकसान चिंतेचा विषय बनले. याच काळात संयुक्त राष्ट्रसंघानं या समस्येविरुद्ध जागतिक पातळीवर जनजागृती करण्याची गरज ओळखली. त्यामुळं 7 डिसेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघानं एक महत्त्वाचा ठराव मंजूर केला. या ठरावानुसार दरवर्षी 26 जून हा दिवस इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज अँड इल्लिसिट ट्रॅफिकिंग म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र 26 जून हीच तारीख का निवडली गेली? मित्रांनो, या तारखेमागेही एक ऐतिहासिक संदर्भ आहे. चीनमध्ये 18व्या आणि 19व्या शतकात अफूच्या वापरामुळं मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर 1839 चिनी अधिकारी लिन झेशू यांनी व्यापाराविरोधात कठोर कारवाई केली. अफूच्या मोठ्या साठ्यांचा नाश करण्यात आला. ड्रग्ज विरोधातील संघर्षांच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे पाऊल मानले गेले. त्याच स्मरणार्थ 26 जून या तारखेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मित्रांनो, या दिवसाचा उद्देश केवळ ड्रग्सचा निषेध करणं नाही, तर समाजाला जागरूक करणं, युवकांना योग्य दिशा दाखवणं, व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणं आणि व्यसनाधीन व्यक्तींना उपचार व पुनर्वसनासाठी प्रोत्साहित करणं हा देखील या दिवसाचा महत्त्वाचा हेतू आहे. आज जगभरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था आणि सरकारी विभाग विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतात. रॅली, शपथविधी, व्याख्यानं, चर्चासत्रे, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि जनजागृती मोहीम यांचे आयोजन केले जाते. भारतामध्येही हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि विविध स्वयंसेवी संस्था लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवतात. आजच्या काळात ड्रग्सचे स्वरूप बदलले आहे. पारंपरिक पदार्थांबरोबरच सिंथेटिक ड्रग्ज, रासायनिक पदार्थ आणि ऑनलाईन माध्यमातून होणारी बेकायदेशीर विक्री ही नवी आव्हानं निर्माण झाली आहे. त्यामुळं या दिवसाचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. मित्रांनो, इतिहास आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. कोणते

ही समस्या वेळेवर ओळखली नाही तर ती संपूर्ण समाजाला ग्रासू शकते. अंमली पदार्थांचे व्यसन ही एक अशीच समस्या आहे. म्हणूनच 26 जून हा दिवस केवळ दिनदर्शिकेतील एक तारीख नसून जागृती, जबाबदारी आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. मित्रांनो, ड्रग्स म्हणजे काय आणि त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मंडळी. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचा इतिहास जाणून घेतला. एकत्र येऊन या समस्येविरुद्ध लढण्याचा निर्णय का घेतला हेही समजून घेतलं. परंतु एक प्रश्न अजूनही उरतो. ज्या पदार्थाविरोधात संपूर्ण जग जनजागृती करत आहे ते पदार्थ नेमके कोणते आहेत? ड्रग्स म्हणजे काय? प्रत्येक औषध ड्रग असते का? आणि अंमली पदार्थ एवढे धोकादायक का मानले जातात? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे शोधूया. सर्वप्रथम, ड्रग हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात गुन्हेगारी, तस्करी

व्यसनाची प्रतिमा उभी राहते. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराच्या किंवा मेंदूच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही पदार्थाला ड्रग असे म्हणता येते. त्यामुळं डॉक्टरांनी दिलेली औषधेही तांत्रिकदृष्ट्या ड्रग्सच असतात. मात्र आपण आज ज्या ड्रग्सबद्दल बोलत आहोत ते आहेत अंमली पदार्थ. असे पदार्थ जे व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम करतात, कृत्रिम आनंदाची भावना निर्माण करतात आणि कालांतरानं व्यसन निर्माण करू शकतात. हे पदार्थ व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर, निर्णय क्षमतेवर आणि वर्तनावर थेट परिणाम करतात. सुरुवातीला ते आनंद, उत्साह किंवा ताण कमी झाल्याची भावना देतात, पण काही काळानंतर शरीर आणि मेंदू त्यांच्यावर अवलंबून होऊ लागतो. मित्रांनो, अंमली पदार्थांचे अनेक प्रकार आहेत. अफू आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ. हेरॉईन हे त्यातील सर्वाधिक धोकादायक पदार्थांपैकी एक मानलं जातं. हेरॉईनचं व्यसन अतिशय वेगाने लागते आणि त्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण असते. कोकेन हा आणखी एक प्रसिद्ध अंमली पदार्थ आहे. तो व्यक्तीला काही काळासाठी अत्यंत उत्साही वाटण्याची भावना देतो, पण त्यानंतर नैराश्य, चिंता आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. आजच्या काळात सिंथेटिक ड्रग्सची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. प्रयोगशाळेत तयार केले जाणारे मेफेड्रोन, MDMA, LSD आणि इतर रासायनिक पदार्थ युवकांमध्ये आकर्षणाचा विषय बनत आहेत. विशेषतः पार्टी संस्कृती, क्लब्स आणि काही सामाजिक गटांमध्ये अशा पदार्थांचा वापर वाढल्याचे दिसून येते. मित्रांनो, अंमली पदार्थांचा सर्वात मोठा धोका म्हणजे ते मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवर परिणाम करतात. एखादे चांगले काम केल्यानंतर किंवा आनंददायी अनुभव आल्यावर मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन निर्माण होते. ड्रग्स हे या प्रक्रियेतून कृत्रिम हस्तक्षेप करतात आणि असामान्य प्रमाणात डोपामाइन तयार होण्यास कारणीभूत ठरतात. परिणामी व्यक्तीला काही काळासाठी खूप आनंद वाटतो, पण नंतर तोच आनंद पुन्हा मिळवण्यासाठी अधिक प्रमाणात पदार्थ घ्यावे लागतात. यालाच व्यसनाची सुरुवात असे म्हणतात. विशेष म्हणजे अनेक वेळा व्यसनाची सुरुवात फक्त एकदाच प्रयत्न करून पाहू या विचारातून होते. अनेक युवकांना वाटतं की ते कधीही ते सोडू शकतात, पण वास्तव मात्र वेगळं असतं. जगभरातील लाखो लोकांनी अशाच छोट्या प्रयोगातून व्यसनाच्या अंधाऱ्या मार्गावर प्रवेश केला आणि त्याचे गंभीर परिणाम भोगले.

श्रोते हो, ड्रग्ज म्हणजे नेमकं काय आणि ते शरीर व मनावर कसा परिणाम करतात हे आपण जाणून घेतले. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, व्यसनाची सुरुवात नेमकी होते कशी? मित्रांचा दबाव, ताणतणाव, कुतूहल, सोशल मीडियाचा प्रभाव की आणखी काही कारणे? कोणतेही युवक किंवा युवती जाणीवपूर्वक स्वतःचे आयुष्य धोक्यात का घालवेल? वास्तविक पाहता व्यसनाची सुरुवात बहुतेक वेळा व्यसन करण्यासाठी होत नाही. ती सुरू होते एका छोट्याशा कुतूहलातून, एका चुकीच्या निर्णयातून किंवा काही क्षणाच्या दबावातून. महाविद्यालयीन जीवनात, मित्रपरिवारात किंवा पार्टीच्या वातावरणात अनेकदा एखाद्या व्यक्तीला असे सांगितले जाते, एकदाच घेऊन बघ, काही होत नाही. सुरुवातीला केवळ अनुभव म्हणून घेतलेला पदार्थ हळूहळू सवय बनू लागतो. काही जण अभ्यासाचा ताण, नोकरीची चिंता, कौटुंबिक समस्या, प्रेमभंग किंवा एकटेपणा यामुळे अशा पदार्थांकडे वळतात. त्यांना वाटते की यामुळे तणाव कमी होईल. काही काळासाठी तसे वाटतेही, पण ही केवळ तात्पुरती भावना असते. सोशल मीडियावर किंवा चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे तथाकथित कूल जीवन देखील अनेक युवकांवर प्रभाव टाकते. काही जण स्वतःला आधुनिक किंवा धाडसी दाखवण्यासाठीही या मार्गावर पाऊल टाकतात. मात्र व्यसनाची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते हळूहळू वाढते. सुरुवातीला जी गोष्ट नियंत्रणात असल्याचे वाटते तीच नंतर आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवते. आणि म्हणूनच तज्ज्ञ नेहमी सांगतात, व्यसनापासून दूर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याची सुरुवातच होऊन देणं. मित्रांनो, व्यसनाची सुरुवात कशी होते हे आपण समजून घेतलं. एकदा एखादी व्यक्ती त्या जाळ्यात अडकली तर त्याचा परिणाम नेमका कशावर होतो? फक्त शरीरावर की मनावरही? मित्रांनो, व्यसनाची सुरुवात अनेकदा अगदी साध्या कारणांमुळे होते हे आपण पाहिले. पण एकदा का एखादी व्यक्ती अंमली पदार्थाच्या आहारी गेली की त्याचे परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम शरीरावर, मनावर, जीवनावर होऊ लागतो. सर्वप्रथम शारीरिक परिणामांबद्दल जाणून घेऊया. अंमली पदार्थाचा परिणाम आपल्या मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर सर्वात जास्त होतो. सततच्या सेवनामुळे स्मरणशक्ती कमी होणं, एकाग्रता कमी होणं आणि निर्णय क्षमता बिघडणं यांसारख्या समस्या निर्माण होतात. काही पदार्थांमुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. तर काही पदार्थ यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांनाही गंभीर हानी पोहोचवतात. मित्रांनो, शरीरावरील जखमा अनेकदा दिसून येतात, पण मनावरील जखमा सहज दिसत नाहीत. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे चिंता, नैराश्य, चिडचिड, भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये व्यक्तीला भ्रम होऊ लागतात. वास्तव आणि कल्पना यातील फरक समजेनासा होतो. काही वेळा परिस्थिती इतकी गंभीर बनते की व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवू शकतो. आत्महत्येचे विचार देखील निर्माण होऊ शकतात. सुरुवातीला आनंद देणारे हे पदार्थ हळूहळू व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक शक्ती हिरावून घेतात. अभ्यास, नोकरी, नाती आणि स्वप्ने सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ लागतो. म्हणूनच अंमली पदार्थांचे हे व्यसन केवळ सवय नसून एक गंभीर आरोग्य समस्या मानली जाते. मित्रांनो, व्यसनामुळे शरीर आणि मन दोन्ही कसे कमकुवत होतात हे आपण जाणून घेतलं. पण या समस्येचा परिणाम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित असतो का? जेव्हा घरातील एखादा

सदस्य व्यसनाधीन होतो तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. व्यसनाचे कुटुंब आणि समाजावर होणारे परिणाम जाणून घेण्यापूर्वी घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

0: करता है।
1: नमस्कार मंडळी, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम केवळ व्यसनाधीन व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, त्याची झळ संपूर्ण कुटुंबाला बसते। घरातील एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली की आर्थिक अडचणी, वादविवाद, मानसिक ताण आणि विश्वासाचा अभाव निर्माण होऊ लागतो। अनेक वेळा शिक्षण अर्धवट राहते, नोकरी जाते आणि कुटुंबातील नातेसंबंध कमकुवत होतात। समाजाच्या पातळीवर पाहिलं तर व्यसनामुळे गुन्हेगारी, हिंसाचार आणि असुरक्षिततेची भावना वाढू शकते। त्यामुळं ही केवळ वैयक्तिक समस्या नसून सामाजिक चिंतेचा विषय बनते। मित्रांनो, व्यसनाचे परिणाम किती व्यापक असतात हे आपण पाहिलं, पण या समस्येचे प्रमाण नेमके किती आहे, आपल्या देशात आणि जगात परिस्थिती किती गंभीर आहे। मित्रांनो, आज अंमली पदार्थांची समस्या ही केवळ देशापुरती मर्यादित राहिलेली नाही, जगभरातील कोट्यवधी लोक विविध प्रकारच्या अंमली पदार्थांच्या संपर्कात येत आहेत। विशेष चिंतेची बाब म्हणजे यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे। भारतातील ही समस्या वाढताना दिसत आहे। विविध शहरांमध्ये ड्रग्सची तस्करी, विक्री आणि सेवनाच्या घटना समोर येत आहेत। यामुळे केवळ कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचे नव्हे तर सार्वजनिक आरोग्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे। मात्र या चित्राची दुसरी बाजूही आहे। पोलीस, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, आरोग्य विभाग आणि अनेक सामाजिक संस्था या समस्येविरुद्ध सातत्याने काम करत आहेत। जनजागृती, प्रतिबंध, उपचार आणि पुनर्वसन यावर भर दिला जात आहे। परिस्थिती गंभीर असली तरी ती बदलू शकते जर समाजातील प्रत्येक घटक आपली जबाबदारी ओळखून पुढे आला तर। मित्रांनो, अंमली पदार्थांची समस्या किती गंभीर आहे हे आपण पाहिलं, त्यामुळेच या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात कठोर कायदे करण्यात आले आहेत। यामधील सर्वात महत्वाचा कायदा म्हणजे NDPS ऍक्ट, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985। या कायद्याअंतर्गत अंमली पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि खरेदी हे गंभीर गुन्हे मानले जातात। गुन्ह्याच्या स्वरूपानुसार दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे। या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, सीमा शुल्क विभाग

आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB यांसारख्या संस्था कार्यरत आहेत. देशभरात वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केल्या जातात आणि तस्करी विरोधात कारवाई केली जाते. मात्र केवळ कायदे करून ही समस्या पूर्णपणे संपत नाही, त्यासाठी समाजाची जागरूकता आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे. मित्रांनो, अंमली पदार्थाच्या व्यसनाबद्दल बोलताना आपण अनेकदा त्याचे दुष्परिणाम, गुन्हेगारी आणि धोके यावर भर देतो, पण याचबरोबर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्यसनाधीन व्यक्तीला योग्य मदत मिळाली तर ती पुन्हा एकदा जगू शकते. व्यसन ही केवळ वाईट सवय नसून एक आरोग्य विषयक समस्या आहे, त्यामुळे तिच्यावर उपचारही शक्य आहेत. आज देशभरात विविध व्यसन मुक्ती केंद्रे, समुपदेशन सेवा आणि पुनर्वसन कार्यक्रम उपलब्ध आहेत. येथे तज्ज्ञांच्या मदतीनं व्यसनाधीन व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सावरण्याची संधी दिली जाते. यामध्ये कुटुंबांची भूमिकाही अत्यंत महत्वाची असते. टीका किंवा तिरस्कार करण्याऐवजी आधार, संवाद आणि प्रोत्साहन दिल्यास पुनर्वसनाचा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला दुसरी संधी मिळायला हवी. योग्य उपचार, दृढ इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे अनेकांनी व्यसनावर मात करून नव्याने आयुष्य उभे केले आहे. मित्रांनो, आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाचा इतिहास, अंमली पदार्थांचे स्वरूप, व्यसनाची सुरुवात, त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम, कुटुंब व समाजावर होणारे दुष्परिणाम, भारतातील परिस्थिती, कायदेशीर उपाययोजना, पुनर्वसनाचे महत्व आणि युवकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती घेतली. मित्रांनो, युवक हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळं व्यसनमुक्त भारत घडवण्याची जबाबदारीही मोठ्या प्रमाणात त्यांच्या खांद्यावर आहे. मित्रांचा दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव किंवा क्षणिक आकर्षण यांना बळी न पडता योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. नाही म्हणण्याचे धैर्य हेच अनेकदा व्यसनापासून दूर राहण्याचे सर्वाधिक प्रभावी साधन ठरतं. खेळ, कला, वाचन, संगीत, समाजसेवा आणि विविध सर्जनशील उपक्रम यामध्ये सहभाग घेतल्यास युवकांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरली जाऊ शकते. तसेच मित्रपरिवारात कोणी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसल्यास त्यांची थट्टा न करता त्याला योग्य मदत आणि मार्गदर्शन मिळवून देण्याचा प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, बदलाची सुरुवात नेहमी एका व्यक्तीकडून होते आणि जेव्हा लाखो युवक एकत्र येतात तेव्हा संपूर्ण समाज बदलू शकतो. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते, अंमली पदार्थांचे व्यसन ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून संपूर्ण समाजासमोरील एक गंभीर आव्हान आहे. मात्र जागरूकता, योग्य शिक्षण, कुटुंबाचा आधार आणि समाजाचे सहकार्य याद्वारे या समस्येवर निश्चितपणे मात करता येऊ शकते. एखाद्या व्यक्तीला व्यसनापासून दूर ठेवणं म्हणजे केवळ एक आयुष्य वाचवणं नाही तर एक कुटुंब, एक स्वप्न आणि एक उज्ज्वल भविष्य वाचवणं होय. चला तर मग या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आपण सर्वजण एक छोटासा पण महत्वाचा संकल्प करूया. मी स्वतः कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थापासून दूर राहीन, इतरांनाही जागरूक करीन आणि व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम समाज घडवण्यासाठी माझे योगदान देईल. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे duty room@gmail.com. आम्ही आहोत YouTube, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम यावर AIR अहिल्यानगर या नावानं. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन विचारासह, नवीन विषयासह आणि नवीन दृष्टिकोनासह. धन्यवाद.

श्रोते हो, युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सूत्रसंचालन केलं होतं तन्वी पारेकर हिनं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूयात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी, तर चित्रपट आहे यस बॉस.

श्रोते हो, आताच आपण यस बॉस या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. स्वर होता अभिजीत आणि अलका याज्ञिक यांचा, तर संगीत होतं जतीन ललित यांचं.

0: तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का.
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: श्रोतह, आता ऐकूयात सलामे इश्क या चित्रपटातलं सोनू निगम, श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, साधना सरगम आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण 30 मार खान या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि विशाल ददलानी यांच्या स्वरातलं विशाल ददलानी यांचं गीत ऐकलत. तर या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.
1: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
2: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
1: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी, तर चित्रपट आहे परदेस.

श्रोतेहो, आत्ताच आपण परदेस या चित्रपटातलं सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोतेहो, एक हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 25 जून 2026 विषय आहे फायदेशीर रेशीम शेती. तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यनगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, आता ऐकूयात आतिफ अस्लम यांच्या स्वरातलं मनोज मुंतशीर यांचं गीत. संगीत आहे आर्को प्रावो मुखर्जी यांचं तर चित्रपट आहे रुस्तम.

0: श्रोतेहो, मनोज मुंतशीर यांच्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूयात काही निवेदनं थोड्याच वेळात.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार.

0: जनरल मेडिसिन,
1: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्र विकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
2: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89999-84165।
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका। बुधवार दिनांक 24 जून ते 5

0: डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999 84 165.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
3: मार्गदर्शनपर विशेष मालिका
2: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
2: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
3: सकाळी 9:15.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 25-28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं.

0: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं.
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता
0: अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं,
0: बस. त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

101.1 मेगाहर्ट्स FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे शीतल ठोंबरे. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 लोकसंगीत. यामध्ये आज भेदिक गुरु मार्ग. सादरकर्ते आहेत विठ्ठल निवृत्ती बडे आणि सहकारी. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमात आज डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट माथनी तालुका अहिल्यनगर येथील प्रगतशील शेतकरी इकबाल सय्यद यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 8:15 कार्यक्रम मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. सूत्रसंचालन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. तर सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.

श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या सकाळची प्रसारण सभा सुरू होईल ठीक 5:53. 6:05 मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन भारतीय संस्कृती या विषयावर लेखन पुंडलिक गवंडी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामान तापमान आणि शेती व्यवसाय याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत विवेक वानखडे. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती. सादर करते विवेक वानखडे. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक भागा वरखडे. सकाळी ठीक 7:00 आजचा सुविचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्वबल्लभ आयुर्वेद. 7:50 आणि 8:20 आपण आनंद घेऊ शकाल सुगम संगीताचा. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. श्रोते हो, 8:40 कार्यक्रम अहिल्यानगरचे अंतरंग. यामध्ये अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या जनजातीय परंपरांविषयी वाळीबा बहरुले यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गाण्याचा कार्यक्रम. 9:15 कार्यक्रम द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे. यामध्ये श्रीयुत अरविंद पारगावकर यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. श्रोते हो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:20 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यात मॅचेस्टर इथे खेळले जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन खेळ संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. उद्याचा विषय आहे फायदेशीर रेशीम शेती. याविषयी जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगर इथले रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून 100.1 MHz FM बँडवर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर.

0: ला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडसर ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
1: फोन नंबर 02412335315.
0: मोबाईल 9606449386.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात भेदिक गुरु मार्ग. सादरकर्त्या आहेत विठ्ठल निवृत्ती बडे आणि सहकारी.

श्रोतेहो, विठ्ठल निवृत्ती बडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील काही लोकगीतं आपण ऐकलीत. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तर सुरुवातीला ऐकूयात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24

0: मध्ये काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात

0: मराठवाड्याच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
1: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो, आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या PM श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपेईच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील, तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलंय गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
3: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रति

मधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल मनापासून दिलगीर व्यक्त करतो, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री बोलत होते. दरम्यान कृषी मंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्व पक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली, मात्र कृषी मंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून या संदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या, मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही, अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला BDO मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15,00,000 घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं RTO कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक
टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून

0: त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे, हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

0: यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी विषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत. परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: शुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रसारित
6: 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो, प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता संध्याकाळचे 7:30 ऐकूयात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 3 आषाढ 1948 24 जून 2026. आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, अनेक शेतकरी बांधव असे आहेत ज्यांनी विविध प्रकारच्या फळबागांमध्ये, भाजीपाला पिकांमध्ये किंवा भुसार मालांच्या पिकामध्ये किंवा इतर अगदी फुलशेतीच्या पिकामध्ये अनेक शेतकरी बांधव आपल्याला असे बघायला मिळतील की ते त्यामध्ये यशस्वी झाले. आणि ते यशस्वी होण्याचं कारण त्यांच्याकडे असलेला संयम,

त्यांच्याकडे असलेला अभ्यास आणि त्यांनी दिलेला वेळ, त्यांनी दिलेलं योगदान, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. सुरुवातीच्या काळामध्ये डाळिंब शेती जी सुरू झाली अनेक शेतकरी बांधवांची, कृषी विद्यापीठानं शिफारशीत केलेलं अंतर जे होतं, हे शिफारशीत केलेलं अंतर शेतकरी बांधवांनी पाळलं आणि त्यानंतर काही वर्षानंतर उत्पन्न सुरू झालं. पण जसं की उत्पन्न सुरू झालं त्याप्रमाणे थोडासा मोह वाढला आपल्या शेतकरी बांधवांचा आणि डाळिंब पिकातलं अंतर कमी झालं. लागवडीचं जे अंतर आहे जे शिफारशीपेक्षा कमी झालं आणि त्यामुळं रोगकिडीचं प्रमाण जे आहे ते जास्त झालं. आणि ह्या रोगकिडीचं प्रमाण इतकं झालं की अनेक शेतकरी बांधवांना त्या बागा काढाव्या लागल्या. मग त्याचं जेव्हा आत्मपरीक्षण केलं, जेव्हा अभ्यास केला, तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की कृषी विद्यापीठानं जे शिफारशीत केलेलं अंतर होतं ते अंतर आपण ठेवायला हवं होतं. आणि मग अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी कृषी विद्यापीठाचं जे काय अंतर आहे ते फॉलो केलं आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. अशाच पद्धतीनं ज्यांनी डाळिंबाचं उत्पादन

0: काढाव्या लागल्या. मग त्याचं जेव्हा आत्मपरीक्षण केलं, जेव्हा अभ्यास केला, तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की कृषी विद्यापीठानं जे शिफारशीत केलेलं अंतर होतं ते अंतर आपण ठेवायला हवं होतं. मग अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी कृषी विद्यापीठाचं जे काय अंतर आहे ते फॉलो केलं आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले. अशाच पद्धतीनं ज्यांनी डाळिंबाचं उत्पादन घेतलं अशा मार्गदर्शन आपण आज ऐकणार आहोत. डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट माथनी तालुका अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी इकबाल सय्यद यांच्याकडून आपण हे मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. त्यांची मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत माथनी तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले इकबाल अमीर सय्यद यांच्याकडून. सय्यद साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, अनेक शेतकरी फळबागावर, भाजीपाल्यावर, विविध पिकांवर काम करतात आणि काही शेतकरी तर त्यामध्ये इतका अभ्यास करतात की ते शेती करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या किंवा त्यांच्यासमोरच्या दुसऱ्या शेतकऱ्यांना जरी अडचणी आल्या तरीसुद्धा ते त्याचं सोल्युशन काढू शकतात. अशा पद्धतीचे काही शेतकरी बांधव असतात आणि ज्यांनी खूप काम केलेलं असतं त्या शेतीमध्ये. 19 वर्षापासून ज्यांची डाळिंब शेती आहे असे इकबाल सय्यद आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहे 19 वर्षापूर्वी डाळिंबाचं जे काय महत्त्व आहे, जो काय दर आहे, जी काय मागणी आहे, असं काहीही नसताना 19 वर्षापूर्वी तुम्ही डाळिंब लागवडीचा विचार केला आणि आजपर्यंत तुमच्याकडे डाळिंब आहे, तर याविषयी काय सांगू शकाल?
1: सर, डाळिंब पीक म्हणजे एक शेतकऱ्यासाठी आर्थिक बाजू चांगली आहे, तसं इतर पिकात तेवढे पैसे होत नाहीत, पण डाळिंबापासून चांगल्यापैकी माणसं शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते. 2007 काय आलं, मी 2002 साली शाळा सोडली आणि शेतीत आपण काय करावं मग त्यावेळेस थोडंसं काही शेतकऱ्यांकडे म्हणजे भेटीला गेलो, तर त्यावेळेस आम्ही गहू हरभरा वगैरे करायचो, पण तेवढं पाहिजे तेवढं काय आर्थिक बाजू तेवढी सक्षम नव्हती आमची. आपण थोडं शिकलेलो आहे ह्या दृष्टीने, बा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून गावाकडं आम्ही थोडंसं डाळिंब लावण्याचा विचार केला आणि नाशिक साईडला त्यावेळेस डाळिंब असायचे. आता आमच्या परिसरात काय कोरडो असल्यामुळे इकडं काय जास्त डाळिंबाच्या बागा नव्हत्या. त्या भागात फिरत म्हणजे डाळिंबाच्या शेतकऱ्यांना भेटलो, 5-6 शेतकऱ्यांना भेटलो, पण ज्या ज्या ठिकाणी सर ज्या शेतकऱ्यांकडे डाळिंब होते ना त्यांच्या दारात एक फोर व्हीलर गाडी असायची, आमच्याकडे साधी मोटरसायकल बी नव्हती. मी हा विचार केला, बा आपण शेतीतून काही करू शकतो, पण वेगळं सगळ्या मसत काहीतरी वेगळं जर केलं आपण तर आपण आपल्याकडे बी फोर व्हीलर असू शकते आणि ते साध्य केले सर मी आज.
0: म्हणजे आपण स्वतः शिक्षण घेतलं, आपण स्वतः शिक्षण घेतल्यानंतर आपण आता शेतीमध्ये काहीतरी करायचं आहे हा एक विचार केला. इतर परंपरागत शेती चालूच होती, पण त्याच काळामध्ये नाशिक भागातल्या शेतकऱ्यांशी संपर्क आला, तिकडली शेती बघितली आणि फळबाग लागवड करणारे किंवा ज्यांची फळबाग लागवड आहे असे शेतकरी बांधव सधन आहेत याची तुम्हाला तेव्हा जाणीव झाली आणि तुम्ही फळबाग लागवडीचा विचार केला. मग 2007 जी काय डाळिंबाची तुम्ही लागवड केली ती किती क्षेत्रावर केली, किती अंतरावर केली, कोणत्या जातीची केली आणि कशा पद्धतीने त्याचं संगोपन केलं याविषयी आपले शेतकरी बंधू भगिनींना सांगा.
1: 2007 मी भगव्या जातीची लागवड केली. आता त्याचं अंतर त्यावेळेस आम्ही 15x10 ठेवलं आणि 35 क्षेत्र आहे सर ते, तर त्या 35 माझे 240 झाडं बसली आणि सुरुवातीच्या काळात काय एवढं नॉलेज नव्हतं, पण तरी बी चिकाटी चांगली असल्यामुळं उत्पन्न चांगलं भेटत गेलं. कालांतराने त्याच्यावर अभ्यास झाला, मग पुढं चालून आता सुशांत सूर्य सर, बीटी गोरे सर यांच्या ट्रेनिंग घेतल्या, मग त्याच्यामुळं चांगला अभ्यास चांगला भरपूर झाला आता. आणि थोड्या वर्षात असं शिकलो का जमिनीत आम्ही सेंद्रिय रासायनिक कर्ब कसा वाढन, मग त्याच्यावर काम चालू केलं. गांडूळ खत म्हणजे द्यायचं त्याला, कुजलेलं शेण खत द्यायचो. आता माझ्या जमिनीचा सर 2.95 ऑर्गॅनिक कर्ब झाला आहे आणि आपल्या कृषी खात्याकडे त्याची नोंद आहे.
0: म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात, डाळिंब उत्पादनामध्ये तुम्ही यशस्वी झालात. आता ही डाळिंबाची लागवड केल्यानंतर, लागवड व्यवस्थित झाल्यानंतर, त्याचं संगोपन व्यवस्थित करत असताना त्याचं खताचं व्यवस्थापन असेल,

0: त्याचं पाण्याचं व्यवस्थापन असेल, त्यासोबतच स्तनाचं व्यवस्थापन असेल, कीड रोगाचं व्यवस्थापन असेल, हे कसं केलं याविषयी सांगा.
1: जमीन सगळ्यात डाळिंबाची लागवड करताना हलक्या तर मध्यम जमिनीत केली पाहिजे. आता जर आपण काळ्या जमिनीत केली तर त्या जमिनीचा निचरा व्यवस्थित होत नाही. पानकळ्यामध्ये काय होतं, रोगराई जास्त येते. पानकळ्यामध्ये काय होतं, त्याच्यामुळे जास्त काम करत नाही. तसं हलक्या जमिनीत निचरा होत असल्यामुळं पांढऱ्या मुळ्यांची संख्या चांगली राहते. आता याचं जर डाळिंबाला आपण शेणखत कुजलेलं वापरलं तर जमिनीत बॅक्टेरिया चांगल्या वाढतात. मग आम्ही बेसललाच काय करतो, एक 20 ते 25 किलो कुजलेलं शेणखत वापरतो. त्याच्यानंतर प्रत्येक झाडाला एक 10-20 साधारणतः एक किलो वापरतो. बोन मिल 1 किलो वापरतो. बोन मिल नाही भेटलं तर फिश मिल वापरतो. त्याच्यानंतर 1-10 किलो सल्फर वापरतो. गांडूळ खत तर आपल्याकडं गांडूळचे शेड केलेले आहेत, त्याच्यामुळे जेवढं गांडूळ तयार होईल एका झाडाला साधारणतः 2 किलो 1 किलो जेवढं अवेलेबल असेल ते आम्ही वापरतो. त्याच्यामुळे जमिनीतल्या बॅक्टेरिया चांगल्या राहतात. आणि दुसरी गोष्ट, डाळिंबाला पाणी कमी लागतं. शेतकऱ्यांचा गैरसमज काय भाऊ, आपल्याला भरपूर पाणी पाहिजे. हा डाळिंब जातीला जेवढं कमी पाणी असेल तेवढी डाळिंबाची क्वालिटी चांगली निघते. आणि ठिबक सिंचन करून आम्ही पाण्याचं नियोजन, तसं आमचा कोरडवाहू भाग आहे, आम्ही काय बागाय पत्त्यात नाही आहे, पण जिथं पाणी कमी आहे तर रोगराई पण कमी असते आणि उत्पन्न पण चांगलं निघतं. पाण्याला ड्रिप केलेलं आहे.
0: आता किती वर्षांनी बाग धरायला आला, कोणता बहार धरता आणि बहार धरत असताना काय काळजी घेता याविषयी सांगा.
1: आता तसं आमचं पहिलं मार्च एप्रिलमध्ये आम्ही बहार धरायचो. पुढं चालून काय व्हायचं, दिवाळीच्या गणपतीचा पिरियड असायचा, त्या पिरियडमध्ये आम्हाला बाजार म्हणजे चांगले रेट भेटायचे, पण त्याच्यामध्ये रिस्क जास्त असायची. पानकळ्यात मालाला रोगराई जास्त प्रमाणात येते आणि यावर्षी आता एवढा तेलाचा प्रादुर्भाव जास्त वाढला. आता माझा जो 19 वर्षाचा प्लॉट आहे, 13-14 वर्ष तेल्या नावाची म्हणजे चीजच नव्हती, पण 2-3 वर्षात आता तेल्या बागेवर आलाय. पण तेल्या कंट्रोल करतो आम्ही. तेल्या कंट्रोल करण्यासाठी आता बागेत सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थित गेले पाहिजे. त्याच्यानंतर पोटॅश लेवल तुमची झाडात चांगली असली पाहिजे. तर नत्राचं प्रमाण जास्त वाढलं तर तेल्या जास्त त्रास देतो. आता तेल्याला नियंत्रण करण्यासाठी तेल्या जर बागेवर आला तर आम्ही हायड्रोजन पेरॉक्साईडची पहिली फवारणी घेतो. दुसऱ्या दिवशी सुडोबॅसिलस आपण घेतो. म्हणजे सुडोबॅसिलस बी चांगल्या कंपनीचं घ्यावं की ज्याचा काउंट चांगला असलं पाहिजे, नाहीतर ते तेल्या आटोक्यात येत नाही आहे. पण आता त्याच्यावर आम्ही 1 वर्ष सर माझं असं झालं की तेल्याने 1 प्लॉट पूर्ण वाया गेला. पण काही लोकांनी तर झाडं काढलीत, पण मी आपल्याला झाडं काढून चालणार नाही. मग त्याच्यावर आम्ही अभ्यास केला आणि तेल्या आज बऱ्यापैकी आम्हाला कंट्रोल होतोय. आता त्याच्यात कसं असतं, साल्ट्रोमिक फॉस्फोरिक ॲसिड असेल, म्हणजे त्याचा झाडाचा ग्रोथ चांगला राहिला, हेल्दी राहायला पाहिजे झाड. तर त्याचा थोडासा अभ्यास करून त्याच्यावर मात करू शकलो आम्ही आज. आता बहार धरताना आपण आपला बेसल डोस प्रॉपर गेला पाहिजे. कळी या अवस्थेत आपल्याला एक आम्ही कळी चांगली निघण्यासाठी यारामेला कंपनीचं प्रोडक्ट वापरतो. बाकी रेस्टमध्ये आपण जर चांगलं काम केलं तर कळी निघायला काही अडचण येत नाही. आम्ही सगळं म्हणजे अगोदर रेस्टमध्ये चांगलं काम करतो. आता बरेचसे लोक मला बाजारपेठेत गेल्यानंतर विचारतात की बाबा तुमची फळांची साईज 500-600 ग्रॅम कशी होते, तुम्ही उन्हाळ्यात बहार धरता. पण रेस्टमध्ये जर आपण जर चांगलं काम केलं तर फळांची साईज मोठी कशी होते तुम्हाला थोडक्यात सांगतो. की फळांची साईज मोठी होण्याचं ज्यावेळेस आपली कळी निघते ना त्याच वेळेस ठरलं जातं, त्यावेळेस दाण्यांची संख्या ठरली जाते. त्याच्यावरूनच तुमचं फळांची साईज किती होणार आहे हे त्यावेळेस ठरलं जातं. आपण परत शेवटच्या टप्प्यात किती खतं सोडले तर तेवढ्या प्रमाणात साईज होत नाही. पण आपलं कसं असतं, सुरुवातीपासूनच चांगलं काम असलं तर काही अडचण येत नाही.
0: म्हणजे कळी जर काय चांगल्या प्रकारे आली आणि कळी चांगली आणण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तरच आपल्याला पुढे चांगलं फळ मिळणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता 35 गुंठे जे काय तुम्ही उत्पन्न घेताय गेल्या 2007 सालापासून, तर आजपर्यंतचा चढ उतार, आजपर्यंतचं मार्केट, आजपर्यंतचा अनुभव काय सांगू शकाल? म्हणजे किती उत्पन्न मिळालं एका बहारामध्ये, त्याचा भाव कसा मिळाला, किती पैसे मिळाले, काय सांगू शकाल?
1: आता त्या क्षेत्रामधून आहे ना, मला सुरुवातीला 1-3 लाखापासून उत्पन्न चालू झालं. सुरुवातीलाच 3 लाखाचं उत्पन्न झालं आणि त्यावेळेस खर्च खूप कमी असायचा. आता अलीकडे काय झालं सर, फवारण्याचा त्याचा थोडासा वातावरण खराब.

0: असल्यामुळं एक साधारणतः 2.5-3 लाख रुपये खर्च येतो, एकरी येतो. आणि 2 वर्षापूर्वी मला त्याला हायेस्ट उत्पन्न माझं 20 लाख रुपये उत्पन्न झालं सर त्याचं. आणि त्याला रेट आहे ना, मला हायेस्ट रेट पुण्यामध्ये 400 रुपये किलो भेटला. तर त्याच्यानंतर आपल्या ॲग्रोवनने माझी मुलाखत घेतली होती, म्हणजे त्यांनासुद्धा वाटलं नाही, मग ते 400 रुपये रेट गेला व त्यांनी थोडंसं ही केलं. आणि याच्या आधी बी तो आपल्या आकाशवाणीचे माझे तिसऱ्यांदे मुलाखत आहे सर ही, म्हणजे आकाशवाणीने पण भरपूर वेळा शेतकऱ्यांसाठी, आकाशवाणीचं खूप चांगलं काम आहे, चांगल्या शेतकऱ्यांची मुलाखती करून आणि चांगला शेतकऱ्यांपर्यंत अनुभव पोहोचणं किंवा शेतकऱ्यांना त्याच्यापासून मार्गदर्शन होतं, त्यासाठी आकाशवाणीचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो.
1: तुम्ही आकाशवाणीच्या प्रति, वृत्तपत्रांच्या प्रति कृतज्ञ आहात आणि अनेक शेतकरी बांधव जे आहेत हे तुमच्या या मुलाखतीतून प्रेरणा घेऊन नक्कीच तुमच्यासारखं उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतील. पण या गेल्या म्हणजे 2007 सालापासून आतापर्यंत 17-18 वर्षांचा कालावधी उलटून गेला, या 17-18 वर्षांच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेलं आहे. जर का आर्थिक विचार करायला गेलो तर दरवर्षी खर्च वजा जाता किती उत्पन्न मिळायचं पहिल्यापासून, आणि त्यासोबतच हे सगळं उत्पन्न मिळत असताना मग आता आणखी क्षेत्र असेल तर काही नवीन लागवड तुम्ही केलेली आहे का, याविषयी पण सांगा.
0: आता खर्च तुम्हाला मग अशी सांगितलं की बा आपल्याला पूर्वी खर्च कमी यायचा, आता थोडासा खर्च वाढला, पण तरी पण साधारणतः जर सगळा खर्च जाऊन आहे ना, 7-8 लाख रुपये एकरी आरामशीर राहतात. तर माझ्याकडे आज 3 एकर क्षेत्र आहे, 5-7 वर्षापूर्वी ती पहिली 19 वर्षाची बाग माझ्याकडे आज बी आहे, त्याच्यानंतर 5-7 वर्षापूर्वीची एक बाग आहे, आणि आता 2 वर्षापूर्वी मी झाडं लावलेत, त्या यावर्षी माल धरला. पण साधारणतः 20-22 किलो ॲव्हरेज माल निघन अशी झाडं आहेत. आणि झाडं लावा म्हणजे उन्हापासून जाता त्रास होतो, आता आम्ही क्रॉप कवर 1-2-3 वर्षापासून करतो, तर त्यांनी क्वालिटी शायनिंग चांगली निघते. आणि यावर्षी मी एका प्लॉटला जे 2 वर्ष झाडं आहेत त्यांना स्टेजिंग केलं आहे, आणि स्टेजिंग पण खूप चांगलं झाल्यामुळं बरेचसे शेतकरी पाहण्यासाठी पण येतात सर. पण स्टेजिंग म्हणजे एक मंडपसारखं कागद आहे, ते झाडांना घासत नाही. पूर्वी क्रॉप कवरमध्ये असा प्रॉब्लेम यायचा की जे साईडचे आपण दोन्ही लाईनला बांधायचो तर साईडचे फळं खराब व्हायचे, स्प्रे व्यवस्थित बसत नव्हता, त्या कापडामुळं अडचणी यायच्या. पण स्टेजिंगमुळं काय होतं, झाडाला कुठंही कागद चिटकत नाही. किंवा आता हे जे वारं, त्या 1-2 दिवसापूर्वी जे वारं झालं, त्या वारात बऱ्याच जणांच्या काहीच्या जास्त तईट असल्यामुळं वाऱ्याने झाडं पडले. आता आमचेच मित्र आहेत विक्रम गोरपडे, त्यांचे 1-2 लाईनी ह्या नुकसान झाली वाऱ्याने. पण त्या ठिकाणी जर माझं स्टिचिंग होतं तिथं म्हणजे अजिबात कुठलीच हानी झाली नाही, हा वारं निघून गेलं. आणि स्टिचिंग मी तर म्हणतो डाळिंबागदारने क्रॉप करू ज्याला करायचं, तर सगळ्यात उत्तम पर्याय म्हणून स्टिचिंग चांगला आहे. थोडंसं स्टिचिंगला काय होतं, आता साधारणतः एकरी 40,000 रुपये कापडाचा खर्च आहे. आणि आम्ही काय अँगलवर केलं नाही यावर्षी, पण आम्ही बांबूवर केलं, प्रत्येक झाडाला बांबू लावून त्याला ताण वगैरे देऊन 20-25 हजारात बांबू तर आमची झाली, म्हणजे 30-40, 60-70 हजार रुपये खर्च एकरी येतो.
1: म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही डाळिंबाला मंडप घातलेला आहे आणि त्यासोबतच क्रॉप कवर जे अनेक शेतकरी बांधव, मग डाळिंबासाठी म्हणा, द्राक्षासाठी म्हणा, किंवा आता टरबूज खरबूज यांच्या ह्या पिकासाठी सुद्धा ते घालतात. अशा पद्धतीने क्रॉप कवरचे जे काय म्हणजे क्रॉप कवरमुळे काय नुकसान होऊ शकतं हे तुम्ही सांगितलं, आणि स्टेजिंगमुळे नुकसान होत नाही हेही तुम्ही सांगितलं. आता आपण स्वतःची शेती करत असताना, ही स्वतःची शेती प्रत्येकच जण करतो, आणि आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये काहीतरी चांगलं पीक काढावं, चांगलं उत्पन्न काढावं, भरपूर उत्पन्न काढावं, चांगल्या क्वालिटीचा माल काढावा ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते, पण ती प्रत्येकाची पूर्ण होईलच असं नाही. पण मग तुम्ही आत्ता सांगितलं की 400 रुपयापर्यंत तुम्हाला मालाला भाव मिळालेला आहे पुण्यामध्ये, तर त्या क्वालिटीचा माल तुम्ही काढलेला आहे, मग या क्वालिटीचा माल काढण्यासाठी तुमची अनेक वृत्तपत्रांनी दखल घेतली, आकाशवाणीने दखल घेतली, मग या पद्धतीचा, या क्वालिटीचा माल काढण्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीने नियोजन तुम्ही केलं जेणेकरून ते पीक त्या पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न देऊ शकतं?
0: सुरुवातीला नॉलेज थोडं कमीच होतं, पण आज पहिलं सोशल मीडिया नव्हती सर. आज काय झालं, सोशल मीडियामुळं प्रत्येक कुठलाही आजार असला तर मोबाईलवर टाकलं तरी पण येतं. त्यावेळेस आम्हाला तर सुरुवातीला काहीच नव्हतं, आम्ही शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायचो, शेतकऱ्यांना विचारायचो बा ह्या आजाराचं

0: कुठलं औषध मारलं पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे हा शिकत शिकत गेलो. त्याच्यानंतर बीटी गोरे सरांची एक 3-4 वेळा ट्रेनिंग केली. सुशांत सुर्वे सर येतं, मग त्यांचे थोडंसे व्हिडिओ पाहायचो. तसेच आता आमच्या एक वाड्या बोलायला एक दादा परण म्हणून शेतकरी, त्यांचा बी खूप अभ्यास आहे. आमचे मित्र येतं तसे सागर फरगडे म्हणून वरवणला येतं, ऋषिकेश गावडे येतं, अजित कोंडे येतं. असे मित्र कंपनी जर कधी समजा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही चर्चा करतो. मग कुठल्या भागामध्ये काय समजा परिस्थिती चालू आहे, तिकडे कुठला आजार आला, त्या आजारावर आजार येण्याच्या अगोदर आम्ही उपाययोजना करतो. आता बऱ्याच दिवसापासून एवढ्या वर्ष असल्यामुळं आम्हाला वाटले कुठला स्प्रे मारल्यानंतर रिझल्ट येतोय, औषधं तर भरपूर मारून झाली. मग त्या औषधाचा आम्ही अगोदरच उपाययोजना करतो, प्रिव्हेंटिव्ह काम करतो. आणि पावसाळी, सध्या पावसाळी वातावरण आहे, अशा वेळेस काय होतं कधी कधी झड लागली आपल्याला स्प्रेच घेता येत नाही. मग त्यावेळेस आम्ही डस्टिंग करतो, डस्टिंगमध्ये कॉपर डस्टिंग, त्याच्याबरोबर सल्फर, परत कॉन्टॅक्ट थिरीमध्ये काम करतो. कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आपलं M45 Z78 कॅपटॉप, त्याच्याबरोबर त्याला मिक्सिंग म्हणजे धुरळण्यासाठी टालकम पावडर येते तिचा वापर करतो. आणि पाऊस समजा ये जा करत असला आपल्याला सिस्टमॅटिक घेता येत नाही, अशा वेळेस मग आम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक स्प्रे करतो. आणि असं वाटलं बा आता 1-4-5 तास उघड चांगली आहे, झाडावर पाणी नाही, पाऊस येणार नाही, अशा वेळेस आम्ही सिस्टमॅटिक औषध फवारतो. त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. म्हणून आमचं काय होतं, क्वालिटी चांगली राहते सर, म्हणजे चिकाटी लागती. परत आता आपण बागेमध्ये गेलेलो, बरेचसे शेतकरी काय करतात फक्त बागेमध्ये फिरतात आणि साईड टाईम फिरतात. पण आमचा अनुभव सर, आम्ही या दिवसामध्ये झाडाखाली बसून खाला झाडाकर वर पाहतो, मग त्यावेळेस कळतं का आतून बाहेरून तर काय होतं स्प्रे झाल्यामुळं जर कवरिंग व्यवस्थित भेटली नाही तर आतल्या साईडने डाग लवकर येतो या दिवसात. मग त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ना म्हणजे नुसतं बागेत फिरताना वरवर फिरून फायदा नाही, तर डाळिंबाला चांगल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे, खाली वाकून पाहिलं पाहिजे, आतमध्ये कुठला स्पोर्स दिसतो का बघा खांदा रोगाचा, तर त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. नाही गेल्या वर्षी यारामेला कंपनी अवॉर्ड दिलता. आणि पुण्यामध्ये सर आता मी दरवर्षी जातो ना, तर तिथं KD चौधरीकडं आम्ही माल नेत असतो, तर तिथं 100-125 गाड्या माल असतो. पण एकही वर्ष असं झालं नाही, मी 2012 पासून KD चौधरीकडे जातो, एकही वर्ष असं झालं नाही की आम्ही तिथं सत्कार घेतला नाही. आता त्यांच्याकडं सत्काराची म्हणजे करण्याची पद्धत आहे, ज्याचा हायेस्ट माल जाईन ना त्याचा दररोज सत्कार केला होतो. मी जेवढं जेवढं वेगळं होतं माझ्या यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत सर, म्हणजे त्यांनी यूट्यूबवर क्लिपा बनवून टाकतात, ते सत्कार झालेले आहेत. पहा मररोग आणि मररोग येतो बागेमध्ये, तर सेरोटोसिस्टिस नावाचा एक फंगस आहे, तो आल्यानंतर मररोग बागेत येतो. एक फ्युजुरियम बुरशी आहे त्याच्यामुळे येतो, लिमॅटोड आहे त्याच्यामुळे येतो. त्यासाठी एक मररोग येऊ नये म्हणून आम्ही काय करतो, 3-6-9-12 म्हणजे प्रत्येक 3-3 महिन्याला खोड धुणे. तर ते आमचे खोड आहेत ना क्लोरोपायरीफॉसन प्लस सिम्बा भीष्मा किंवा किंग स्टार म्हणून, ह्या तिन्हीपैकी एक औषध घेऊन आम्ही आमुषा पौर्णिमा जर असली त्यावेळेस खोड धुतो. आणि टिल्ट, दुसऱ्या वेळेस टिल्ट इमामेक्टिन अशा पद्धतीने किंवा भीष्मा त्याच्याबरोबर घ्यायचं, खोडत होतं. तर त्याचं एक आम्हाला मररोगेला जरा बरं कंट्रोल भेटलं. आता 100% काय मररोग कंट्रोल अजून कोणाकडंच म्हणजे त्याला सोल्युशन नाही, पण 80-90% तर आम्ही त्याच्यावर हे केलंय.
1: अशा पद्धतीनं तुमच्या पाठीवर कौतुकाची थापही मिळालेली आहे अनेक मान्यवरांकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आज आपण माथनी तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले इकबाल अमीर सय्यद यांच्याशी बोललो. त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9657-86-1000. सय्यदसाहेब, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मुक्काम पोस्ट माथनी तालुका अहिल्यानगर इथले प्रगतिशील शेतकरी इकबाल सय्यद यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर एका सुंदर अशा गाण्याचा आनंद घेऊयात.

अहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसान वाणी विभाग, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 4140003. आणि आपण आम्हाला मेलही करू शकता. मेल आय डी आहे tutiroomahilyanagar@gmail.com. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहतो आहोत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय. नमस्कार.

श्रोते हो, आमचं शेत आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूयात काही निवेदनं थोड्याच वेळात.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय. तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जाडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल.
7: आरबीआय सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोना

0: टेलिस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
2: ऐक ग,
3: काय झालं?
2: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
2: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
2: 93-72-99-29-36.
0: श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका. हॅलो डॉक्टर, दर बुधवारी रात्री 9 वाजता.

श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूयात मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे. या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी

0: ठीक विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी

0: केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या व्हँक्युअर इथे कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असा आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या PM श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3° सेल्सिअस वरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून $74 आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर.1 MHz FM बँडवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता रात्रीचे 8:15 ऐकूयात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शकील बदायुनी यांची ही गझल. स्वर आणि संगीत आहे चंदनदास यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शकील बदायूनी यांची ही गझल ऐकलीत. स्वर आणि संगीत होता चंदनदास यांचा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आजच

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्ज FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
1: जगभरात कुठेही।
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी।

श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलत. या गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72. निवेदन संपलं.

श्रोते हो, आताच आपण शंकर एहसान लॉय यांच्या संगीत नियोजनात अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकलत. गायलं होतं शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी. अश्विनी शेंडे यांच्या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. आता 8:35 झाली आहेत. ऐकूयात सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 25 जून 2026 विषय आहे फायदेशीर रेशीम शेती. तज्ज्ञ असतील जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगरचे रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम फाटक यांनी.

श्रोते हो, सुधीर मोघे यांच्या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता रात्रीचे 9:15 होत आहेत. ऐकूयात समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: बैंकिंग विदेशी मुद्रा बाजार में रुपया एक डॉलर की तुलना में 8 पैसे मजबूत होकर 94 रुपए 66 पैसे पर बंद हुआ।
1: फीफा फुटबॉल विश्व कप के ग्रुप बी मुकाबले में देर रात स्विट्जरलैंड का मुकाबला कनाडा से होगा। इसी ग्रुप में कतर और बोस्निया एंड हर्जोगोविना आमने सामने होंगे। दोनों मुकाबले रात 12:30 बजे से खेले जाएंगे। यूएस ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के महिला डबल्स में त्रिशा जॉली और गायत्री गोपीचंद ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। भारतीय जोड़ी ने स्पेन की पाउला लोपेस और लूसिया रॉड्रिक्स को हराया। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने अमरीका के व्यापार प्रतिनिधि दूत जेमिसन ग्रीर के साथ व्यापार वार्ता की प्रगति की समीक्षा की। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर ने दक्षिण कोरिया के विदेश मंत्री चो ह्यून से सोल में मुलाकात की। वैश्विक चुनौतियों के बीच भारत दक्षिण कोरिया संबंधों को मजबूत करने का आह्वान किया। ओमान ने होर्मुज जलडमरू मध्य से एक अस्थायी समुद्री गलियारा खोलने की घोषणा की। पश्चिम बंगाल की राजधानी कोलकाता में निर्माणाधीन गोदाम गिरने से 5 लोगों की मौत, बचाव अभियान जारी। अरुणाचल प्रदेश में मूसलाधार वर्षा से अचानक बाढ़ आई, असम में चेतावनी जारी की गई। और फीफा फुटबॉल विश्व कप में कनाडा आज रात स्विट्जरलैंड से खेलेगा। इसके साथ ही समाचार संध्या का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र। श्रोतेहो, आता रात्रीचे 9 वाजलेत। प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मूळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर। मोबाईल 98 34 22 52 65। फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका। दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात। आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे। मोबाईल 90 282 12 225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर।
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला।
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
7: संपर्क 232 29 29।
2: श्रोते हो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आजचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारण आणि उपचार। सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर मुकुंद विधाते, तज्ज्ञांसोबत आहेत डॉक्टर प्राची शेकटकर, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे। चला तर मग ऐकूयात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम।
8: नमस्कार श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। श्रोते हो, भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार स्ट्रोक हे जगभरातल्या मृत्यूचं दुसरं कारण आहे आणि या स्ट्रोकमुळे येणाऱ्या अपंगत्वाचं चौथ्या क्रमांकाचं कारण आहे। तेव्हा श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आपण याच दृष्टीनं निवडलेला आहे, ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार। या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत।
9: नमस्कार
8: डॉक्टर, आपण कार्यक्रमात सुरुवातीला सांगूया आपल्या मेंदूची संरचना नेमकी कशी असते आणि आपल्या एकूण शरीरामध्ये मेंदूचं महत्त्व काय आहे।
9: तसं बघायला गेलं तर सगळेच अवयव हे महत्त्वाचे असतात, पण त्यातली त्यात मेंदू हा जास्त महत्त्वाचा समजतो मी, कारण जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली आणि त्याचं इव्हॉल्युशन झालं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे चेंजेस झाले असतील तर ते मेंदूत झालेले आहेत आणि मेंदूनेच आपल्याला एक वेगळी ओळख दिलेली आहे जेणेकरून मानव हा प्रगती करू शकलेला आहे। त्यामुळे जसं आपण बाकी अवयव जसं हृदयाला जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व आपण मेंदूलाही दिलं पाहिजे, कारण त्याचं आरोग्यही अतिमहत्त्वाचं आहे। मेंदूची रचना बघितली तर

0: आपल्या ब्रेनचे दोन भाग असतात, त्याला आम्ही सेरेब्रम आणि सेरेबेलम म्हणतो. मी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मोठा मेंदू आणि छोटा मेंदू, आणि त्याचे परत दोन भाग असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू.
1: अच्छा.
0: आपल्या शरीराची उजवी बाजू ही मेंदूच्या डावी बाजूने कंट्रोल केली जाते आणि डावी बाजू ही उजव्या बाजूने कंट्रोल केली जाते. छोट्या मेंदूचं कार्य हे आहे की आपल्याला बॅलन्स छोट्या मेंदूमुळे येतो. आता मेंदूमध्ये बरेचसे सेंटर्स असतात, प्रत्येक गोष्टीसाठी सेंटर्स असतात. जसं बोलायचं सेंटर वेगळं असतं, ऐकण्याचं सेंटर वेगळं असतं, अशी आपली मेंदूची रचना असते. मेंदूची रचना ही बरीच क्लिष्ट असते आणि सायन्सने बरेचसे सेंटर शोधून काढलेले आहेत, तरी अजून त्याच्यामध्ये बरीचशी प्रगती होणं बाकी आहे. आणि मेंदूची क्लिष्टता अजून पूर्णपणे माणसाच्या लक्षात आलेली नाही आहे. आपण एवढे आत्ताच्या जमान्यामध्ये AI वगैरे जे गोष्टी वर येत आहेत, तर त्याच्यातून अजून गोष्टी त्याचा उकल होईल.
1: अच्छा. जेवढी आम्ही माहिती जाणलेली आहे किंवा जेवढी आम्हाला नॉर्मल माहिती आहे त्याच्यानुसार मेंदू हा आपल्या शरीराचा एकूण कंट्रोल ठेवत असतो.
0: बरोबर.
1: म्हणजे जे एक उदाहरण सर्वसामान्य आहे की आपल्याला समजा चटका बसला तर तत्क्षणी आपल्याला तो हात किंवा त्या ठिकाणून बाजूला जायचं, इतकं ते पटकन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात.
0: ह्या सगळ्या गोष्टी एका रिफ्लेक्सनी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्याचं सर्वात वरचं सेंटर किंवा सुप्रीम सेंटर हे मेंदू असतं, जे आपलं सगळं क्रिया कंट्रोल करतं.
1: अच्छा. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक होतो तेव्हा नेमका काय बदल होतो आपल्या या मेंदूच्या रचनेमध्ये?
0: तसं आपल्या मेंदूमध्ये करोडो पेशी असतात, त्याला न्यूरॉन्स म्हणतो आपण.
1: बरं.
0: तर ह्या ज्या न्यूरॉन्स असतात याला सगळ्यात जास्त गरज कशाची असते? ऑक्सिजनची असते फंक्शन करण्यासाठी. आणि हा ऑक्सिजन पुरवला जातो रक्तवाहिन्यांमधून. तसं बघायला गेलं तर पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, अर्धांगवायू, लकवा अशी बरीच नावं आहेत त्याची. हा मेंदूंच्या पेशीचा तसा डायरेक्टली आजार नसून हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे.
1: अच्छा.
0: जसं की हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आपण बऱ्याच वेळा ऐकतो किंवा अनुभवतो की ब्लॉकेज होणे वगैरे, म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक होणे. तसंच मेंदूच्या बाबतीत पण तेच आजार असतात जवळपास, ते मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये घडतात. फरक असा असतो की मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार किंवा स्ट्रोक हे दोन प्रकारचे असतात. की एका प्रकारामध्ये रक्ताची गुठळी बनून रक्तवाहिनीमध्ये अडथळा येतो आणि मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही, त्याला आम्ही इस्केमिक स्ट्रोक म्हणतो. ही महत्त्वाची कॅटेगरी असते, कारण 100 पैकी 85 जे पॅरालिसिसचे रुग्ण असतात त्यांना हा ब्लॉकेजचा प्रॉब्लेम असतो. आणि 15% लोकांमध्ये आपल्याला रक्तवाहिनी फुटते आणि मेंदूत रक्तस्राव होतो, त्याला हिमरेजिक स्ट्रोक असं म्हणतात.
1: अच्छा.
0: तर अशा प्रकारे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशी त्या काम करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे पॅरालिसिस हा आजार होतो. आता हाताच्या सेंटरमध्ये झालं तर हात जड पडतो, पायाच्या सेंटरमध्ये झालं तर पाय जड पडतो, बोलण्याची ताकद सेंटरमध्ये जर झालं तर बोलण्याची ताकद जाते, असे त्याचे विविध प्रकार असतात.
1: बरं. आता तुम्ही जे दोन महत्वाचे सांगितले की एक तर ब्लॉकेजेस होतात किंवा मग रक्तस्त्राव होतो, या अंतर्गत गोष्टी झाल्या, आणखी कुठली कुठली लक्षणं आम्ही ओळखू शकतो की समोरच्याला त्रास होतोय आणि त्याच्यामध्ये शारीरिक काय बदल जाणवतात?
0: आता जसं हृदयाच्या बाबतीत होतं की चेस्ट पेन होतं किंवा दुखतं, त्याच्यामुळे रुग्ण लवकरात लवकर हॉस्पिटलला जातो, तसं पॅरालिसिसच्या बाबतीत होत नाही, कुठेही दुखत नाही शक्यतो.
1: बरं.
0: ही लक्षणं ओळखण्यासाठी एक सिम्पल निमोनिक बनवलेलं आहे सायंटिफिकली, त्याला बी फास्ट म्हणतात इंग्लिशमध्ये आहे.
1: बरं.
0: की बी इज फॉर बॅलन्स, म्हणजे तुमचा तोल, अचानक तुमचा तोल. आणि पॅरालिसिसची लक्षणं ओळखायची कशी? की ती अचानक झालेली असतात, म्हणजे ती अशी बऱ्याच दिवसांपासून किंवा वर्षांपासून असतात असं नाही, काही सेकंदात काही मिनिटात ते डेव्हलप होतात. म्हणजे एखाद्या मोमेंटला रुग्ण नॉर्मल असतो आणि काही तासातच त्यांना बॅलन्सला प्रॉब्लेम येणे. बी इज फॉर बॅलन्स.
1: बर.
0: ई इज फॉर एनी आय प्रॉब्लेम्स.
1: अच्छा.
0: म्हणजे दिसायला प्रॉब्लेम होणे, डबल दिसणे, अंधुक दिसणे किंवा दृष्टी जाणे.
1: बर.
0: हां. आणि एफ इज फॉर फेस, फेस म्हणजे चेहरा वाकडा होणे. ए इज फॉर आर्म, म्हणजे हात जड पडणे. आणि एस इज फॉर स्पीच, स्पीच म्हणजे बोलायला अडखळत येणे किंवा बोलायची ताकदच जाणे, एखादा शब्द न सुचणे, आजूबाजूचे लोक काय बोलतायत ह्याचं अवकलन ना होणे. आणि हे सगळे लक्षणं जर आढळले तर टी इज फॉर टाईम, की टाईम न दडवता आपण जवळच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे जिथे याची ट्रीटमेंट करण्याच्या फॅसिलिटीज आहेत. तर ह्या सिम्पल गोष्टी आहेत की ज्याच्यावरून आपण समोरच्याला पॅरालिसिस झाला आहे की नाही हे आपण ओळखू शकतो. सगळ्यात कॉमन काय असतं की एका अचानक एका बाजूची ताकद जाते.

0: त्याच्यामुळेच त्याला अर्धांगवायू म्हणतात. हे सगळ्यात मोस्ट त्याचं कॉमन फॉर्म आहे.
1: अच्छा, आपण याविषयी अधिक बोलूया. आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. हॅलो हॅलो.
2: नमस्कार ताई.
1: नमस्कार.
2: आपल्याला काय साहेबांना नमस्कार. मी सकाळ जैन बोलतो.
1: बोला.
2: नकवा किंवा ब्रेस्ट लूप होण्याचं कोणत्या कारणामुळे होतो, कशामुळे होतो, का धूम्रपानामुळे होतो, का दारूनं होतो, या कशामुळे होतो, का कोणत्या व्यसनामुळे होतो, ते विचारायचं.
0: छान प्रश्न विचारलात तुम्ही, कारण कारण ही फार महत्वाची असतात आणि कारणांची ट्रीटमेंट आपण केली तर त्याच्यापासून आपण ते आजार टाळता येतात. तर जसं जे जसं मी म्हटलं की हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे, की ह्याची मोस्ट कॉमन कारणं कोणत्याही प्रकारचं व्यसन, टोबॅको, अल्कोहोल, एनी अदर म्हणजे ड्रग्स, त्यानंतर बी पी असणे, शुगर असणे, म्हणजे इंडिया तर इट्स नाव आता कॅपिटल आहे डायबिटीसच्या पेशंटचं, डायबिटीस असणे, ब्लड प्रेशर असणे, त्यानंतर कोलेस्ट्रॉल जास्त असणे,
1: अच्छा
0: हे कारण आहेत. त्याच्यासोबत आपल्या सवयी की सिडेंटेड लाईफस्टाईल, म्हणजे व्यायाम न करणे, आहारामध्ये तेलकट जास्त खाणे,
1: अच्छा
0: अनहेल्दी डाएट, की आज आपण लहान मुलांपासून बघतो की जे जंक फूड्स आहेत त्याचं प्रमाण आपल्या आहारात वाढले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही त्याची बेसिक कारणं आहेत. जी हृदयाच्या आजाराशी निगडीत कारणं आहेत तीच मेंदूच्या आधाराशी निगडीत कारण आहेत. तर ही आपली जी कारणं आहेत याला आपण प्रिव्हेंटेबल डिसीजेस म्हणतो, प्रिव्हेंटेबल कारणं म्हणतो. काही नॉन प्रिव्हेंटेबल असतात की काहींना फॅमिलीमध्ये हिस्ट्री असते की त्यांच्या बऱ्याचशा फॅमिली मेंबर्सला 40 पॅरालिसिसचे अटॅक झालेले असतात, ती एक कारणं असतात. त्याला जेनेटिक आपण म्हणतो, पण ती फार कमी असतात. बरीचशी कारणं आपण टाळू शकतो.
1: बरं, याच्यामध्ये डोकेदुखी किंवा या गोष्टी काही जाणवतात किंवा ज्यांना अर्धशिशीचा फार वर्षांपासून त्रास असतो हे सुद्धा कारण असू शकतं.
0: कसं असतं की पॅरालिसिसमध्ये डोकेदुखी होऊ शकते, जसं मी सांगितलं ज्या प्रकारामध्ये ब्लिडिंग होते किंवा रक्तस्राव होतो त्याच लोकांमध्ये अचानक डोकं दुखतं. त्यात पॅरालिसिसमध्ये एक विशिष्ट आजार असतो की साधारण 100 मेंदूच्या रक्तवाहिनीवरती फुगा असतो, त्याला आम्ही ॲन्युरिझम म्हणतो. बरं, सगळ्याच लोकांचा तो फुटत नाही, त्यातले 1% लोकांचा तो मेंदूतला रक्तवाहिनीवरचा फुगा फुटतो आणि मेंदूत रक्तस्राव होतो. तसं जर झालं तर एखाद्या माणसाला त्याच्या जीवनातला वर्स्ट हेडेक, म्हणजे अतितीव्र डोकेदुखी होते आणि ती डोकेदुखी एकदम न सहन करण्या इतकी असते. असं जर डोकं तुम्हाला कधी दुखलं, म्हणजे बऱ्याच लोकांना अर्धशिशीचा प्रॉब्लेम असतो, तो बऱ्याच वर्षांपासून असतो, त्यांना त्याचं लक्षणं माहिती असतात, पण एकदम त्या लक्षणामध्ये काही बदल होत असेल आणि अतितीव्र डोकं दुखत असेल, त्याच्यासोबत उलटी असेल, चक्कर असेल, डबल दिसणं असेल, अशी जर लक्षणं त्याच्यासोबत असतील तर हा पॅरालिसिसचा प्रकार असू शकतो. मेंदूत रक्तस्राव होणाऱ्या कॅटेगरीमध्ये तो मोडतो.
1: अच्छा, या कारणांविषयी आपण अधिक बोलूया. आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे.
0: येस.
1: हॅलो हॅलो
3: हॅलो.
1: बोला
3: डॉक्टर साहेब. मला हे विचारायचं होतं, आपल्या जीवनामध्ये जे आहार आपण घेतात त्याच्यावर पण काय परिणाम होऊ शकतो का?
0: आता जसं आपण मेन्शन केलं की आहार हे महत्वाचं घटक आहे या आजाराशी कारणीभूत, आणि समतोल आहार मेंटेन करणं फार महत्वाचं आहे, आणि त्यातले त्यात तेलकट खाणे, बाहेरचं खाणे, आणि ज्याच्यामध्ये हाय कोलेस्ट्रॉल डाएट म्हणतो आपण, जंक फूड, हे या कारणासाठी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे आहार हा एक महत्त्वाचा भाग आहे. आहार जर आपण व्यवस्थित ठेवला तर ह्या आजारापासून आपण हे आजार टाळू शकतो, आणि ज्या लोकांना हा आजार झालेला आहे त्यांना ती काळजी घ्यावीच लागते. पण प्रायमरी प्रिव्हेन्शनसाठी आपण जर आहारामध्ये अगोदरपासूनच काळजी घेतली नाही, ज्या फॅमिली मेंबर्समध्ये अशी काही हिस्ट्री असेल पहिली की त्यांच्या वडिलांना आजोबांना पॅरालिसिस कधी झालेला असेल, तर त्यांनी जास्त काळजी घेतली पाहिजे.
1: बरं डॉक्टर, तुम्ही आहाराविषयी सांगताय, वाढतं वजन हे याच्यासाठी कारण ठरू शकतं का?
0: हो हो, नक्कीच वाढतं वजन हे याच्यासाठी वन ऑफ द कारण आहे, मेजर कारण आहे. वाढत्या वजनासोबत काय होतं की बाकीचे गोष्टी पण येतात. वजन वाढलं की बीपी पण वाढण्याचे चान्सेस असतात. वजन वाढल्यानंतर आपल्या जे शरीरातलं इन्शुलिन असतं ते आपल्या शुगर मेंटेन करण्यासाठी पुरेसं नसतं, त्याच्यामुळे ग्लुकोज इंटॉलरन्स किंवा फ्रँक डायबिटीस ह्या गोष्टी घडतात. तर डायबिटीस हे एक आजार आहे की जो या आजाराशी निगडीत कारणीभूत आहे.
1: अच्छा,
0: वाढतं वजन हे नक्कीच या आजाराशी प्रमुख घटक आहे, कारणीभूत.

0: काळात वाढतं वजन हे एक प्रमुख कारण आहे. तसंच झोपेचे विकार सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे, जागरणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नाईट शिफ्ट खूप होत आहेत. तर हे कारण कसं ठरू शकतं की
1: हा एक लाईफस्टाईलचा भाग आहे. आता झोपेच्या आजारात म्हणाल तर एक विशिष्ट आजार असतो जे ओव्हरवेट लोक असतात त्यांच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया नावाचा प्रकार असतो. त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी श्वासनलिकेत अडथळा आल्यामुळे शरीरातला ऑक्सिजन कमी होतो आणि त्याच्यामुळे काही आजार होतात. त्याच्यामुळे बीपी वाढू शकतं, बाकी शुगर पण वाढू शकतं. तर इनडायरेक्टली ही कारणं पॅरालिसिससाठी कारणीभूत होऊ शकतात. आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियामुळे जे ऑक्सिजन कमी होतं त्याच्यामुळेही मेंदूला ऑक्सिजन कमी पोहोचून पॅरालिसिसचं रिस्क वाढते.
0: अच्छा, आणि मानसिक ताण हा एक घटक कितपत कारणीभूत ठरू शकतो? आता
1: पॅरालिसिस हा आजार पहिलं असं असायचं की हा फक्त वृद्धांमध्येच आढळतो, पण आजच्या काळात असं नाही आहे. आजच्या काळात आपण VC-TC-मध्ये जसे हृदयाचे अटॅक बघतो तसे आम्ही आता VC-मध्ये आणि TC-मध्ये पॅरालिसिसचे अटॅक पण बघतो. तर त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण स्ट्रेस हे आहे. म्हणजे ज्या लोकांना काही हिस्ट्री नाही आहे, ज्यांची लाईफस्टाईल वजन एवढं जास्त नाही आहे, पण त्यांची लाईफस्टाईल फार स्ट्रेसफुल आहे, स्ट्रेसफुल आहे, अशा केसेसमध्येही पॅरालिसिसचं प्रमाण जास्त आढळतं. त्यामुळे फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस या दोन्ही गोष्टी या पॅरालिसिससाठी कारणीभूत ठरू शकतात.
0: बर, डॉक्टर, आपण प्रकार सांगितले सुरुवातीला, काही लक्षणं सांगितली, कारण सुद्धा आपली झालेली आहे. साधारणपणे समजा आपण जी लक्षणं सांगितली, चेहरा एका बाजूला झुकलेला आहे किंवा बोलण्यात अडथळा येतोय, हे सगळं समोरच्या व्यक्तीला जाणवल्यानंतर त्या व्यक्तीनं प्राथमिक उपचार काय करावेत?
1: असं काही तुमच्या जवळच्या व्यक्तीला जर असेल तर अशा आता याच्यामध्ये आपण ना मोगम ट्रीटमेंट काही करू शकत नाही, घरी काही त्याच्यामध्ये वेगळं असं काही करू शकत नाही. अशा लोकांना आपण लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. कारण याच्यामध्ये गोल्डन अवर हा महत्त्वाचा आहे. गोल्डन अवर म्हणजे काय की सुरुवातीचे 4.5 ते 5 तास हे अतिमहत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर पहिल्या 1/2 तासात गेले, 1 तासात गेले, तर त्याच्यामध्ये आपण जर लवकर ट्रीटमेंट चालू केली तर मग त्याच्यामध्ये चांगलं आपण रिकव्हरी होऊ शकते रुग्णामध्ये, आणि याच्यामधून येणारं जे परमनंट अपंगत्व आहे हे कमी होऊ शकतं.
0: बर,
1: कारण प्रत्येक मिनिटाला साधारण 1 लाख ते 2 लाख न्यूरॉन्स हे डॅमेज होतात. प्रत्येक सेकंदाला एवढे होतात, आणि असं जर 1-1 मिनिट वायाला गेला आपला तर बरेचसे न्यूरॉन्स हे निकामी होतात. आणि मेंदूच्या पेशीच्या बाबतीत, म्हणजे न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी, खासियत अशी आहे की आपल्याला जन्माला जेव्हा येतो तेवढ्या ज्या पेशी असतात आयुष्यभर तेवढ्याच राहतात.
0: बर,
1: म्हणजे दुसरीकडे कुठे आपल्याला इजा झाली तर नवीन पेशी निर्माण होतात, पण इथे नवीन पेशी निर्माण होत नाहीत. एकदा का त्या पेशी निकामी झाल्या त्या पेशी काम करत नाहीत, त्याच्या आजूबाजूच्या पेशी काम घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जेवढ्या पेशी वाचवता येतील तेवढं वाचवण्याकडे आपलं उद्दिष्ट राहिलं पाहिजे पॅरालिसिस झाल्यानंतर. आणि अशा सेंटरमध्ये गेलं पाहिजे की ॲटलिस्ट तिथे सिटी स्कॅन होईल, कारण आपल्याला सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन केल्याशिवाय पॅरालिसिसची ट्रीटमेंट आपण करू शकत नाही, कारण तो ब्लॉकेज आहे का रक्तस्राव आहे हे ओळखणं फार महत्त्वाचं असतं.
0: अच्छा, म्हणजे नेमकं कारण जाणून घेणं हे सुद्धा तेवढं
1: प्रकार त्याचा कोणता आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं.
0: बरं, आपण या संदर्भात अधिक बोलूया, एक फोन कॉल त्याआधी घेऊया. हॅलो
2: हॅलो,
0: बोला.
2: हा मॅडम, मी शत्रुघ्न घाडगे आयल्या नगर अनंतपुरीमधून बोलतोय.
0: बोला.
2: माझा एक प्रश्न होता की आपल्याला म्हणजे वजन कमी करायचं बरं का?
1: हो.
2: तर म्हणजे वजन किती जरी चाललो तरी कमी होत नाही, तर त्यासाठी आणि काय करता येईल?
1: हा, वजन जसं मी सांगितलंय की एक महत्वाचं कारण आहे पॅरालिसिसच्या आजारासाठी, तर वजनासाठी कमी होण्यासाठी आहार आणि व्यायाम हे दोन त्याचे मंत्र आहेत. आहार आपल्याला जेवढं कॅलरीज कमी करता येतील, कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीन्स वाढवावे लागतात, आणि व्यायाम आपल्याला वाढवायला लागतो. आता हे सगळं करूनही जर वजन कमी होत नसेल तर त्याच्या काही ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत, काही सर्जिकल पद्धती असतात, त्याला बेरियाट्रिक सर्जरी म्हणतो आपण, किंवा आता काही नवीन औषधं आलेली आहेत. आता बरेचसे औषधं थोडे फेमस पण झालेली आहेत की ऑक्झिम्पिक वगैरे सेलिब्रिटीज घेत आहेत, तर असे काही इंजेक्शन्स असतात, पण ते प्रॉपर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घ्यायला पाहिजेत. त्याचा विशिष्ट कोर्स असतो आणि त्याचा इफेक्ट टेम्पररी असतो. परमनंटली आपल्याला आहार आणि व्यायाम याचा काळजी घ्यावीच लागते. असं नाही की आपण काही औषधं घेतली आणि आपण सगळ्या गोष्टी बिनधास्तपणे करू शकतो असं नाही.
0: बॅलन्स ठेवणं,
1: काळजी तर घ्यावीच लागते. त्यामुळे वजन कंट्रोल करण्यासाठी हे काही पर्याय आहेत.
0: डॉक्टर, आपण या फोन कॉल पूर्वी बोलत होतो की साधारण आपल्याला ही लक्षणं दिसली तर काय करायला पाहिजे.

0: बऱ्याच वेळा असं होतं की आपला पहिला कल असतो फॅमिली डॉक्टरकडे जाण्याचा. जेव्हा आपण तिथे जातो त्याच्यानंतर आपल्याला त्यांचं फर्स्ट एक मिळालं की या या ठिकाणी न्यायचं, त्या डॉक्टरपर्यंत पोहोचेपर्यंत मधल्या वेळेत काय काळजी घेणं अपेक्षित आहे?
1: काळजी अशी घ्यायला पाहिजे की पॅरालिसिस झाल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की रुग्ण हा तोंडात कधी कधी लाळ येऊ शकते किंवा काही पॅरालिसिसचे प्रकार असतात की ब्लीडिंग जर मेंदूत झाली तर थोडेसे गुंगीत जातात रुग्ण, पूर्ण शुद्धीत नसतात. अशा वेळी लाळ वगैरे फुफ्फुसात जाऊन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात नंतर, किंवा श्वास घ्यायला त्यांना त्रास होऊ शकतो. अशा वेळी त्यांना व्यवस्थित एका कुशीवर झोपवणे, त्यांना पहिलं तर असं काही झाल्यानंतर तोंडात पाणी वगैरे काही देऊ नये. एक नॉर्मली फर्स्ट रिॲक्शन हीच असते कॉमन माणसाची की त्याला पाणी पाजा किंवा दुसऱ्या काही गोष्टी द्या खायला, असं काही करू नये कारण गिळण्याची प्रक्रिया कमजोर असल्यामुळे ती गोष्ट फुफ्फुसात जाण्याची शक्यता असते आणि तसं जर झालं तर अचानक श्वासाला त्रास होऊ शकतो,
0: रिस्क वाढते. त्याच्यामुळे
1: रिस्क वाढते, त्यामुळे घरी कोणतीही अशी विशेष ट्रीटमेंट करण्याची गरज नसते, पटकन आपण हॉस्पिटलला जायला पाहिजे. मग तज्ज्ञ बघितल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट ते पुढे करू शकतात. मेन म्हणजे की काय की लवकरात लवकर जेवढं हॉस्पिटलला पोहोचता येईल एवढं बघितलं पाहिजे.
0: येस चालेल, आपण याविषयी अधिक बोलूया. एक फोन कॉल घेऊया त्याआधी. हॅलो
2: हॅलो
0: बोला.
2: सुखदेव बोडके बोलतो, पारगावर.
0: आपला प्रश्न विचारा.
2: डॉक्टर साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
2: दादेगावचे डॉक्टर मी ओळखत होतो तुम्हाला. मला ना लहानपणी डोक्याला मार लागला बरं का अशा टेंगुळे मध्ये.
1: बर.
2: आणि आता 4 वर्ष झाले, पॅरलेस झाला एक साईड, काहीच काम नाही करत डावी साईड.
1: ओके. तुमची ट्रीटमेंट झाली असेल मला वाटतं ना, काही तपासणी झाली.
2: आरंदृषी मध्ये नेलत मला ताबडतोब.
1: बर बर. आता कसं आहे मग तुम्हाला, चालता फिरता येतं का? चालता फिरता स्वतःच्या स्वतः येतं का
2: तुम्हाला? हात काम नाही करत.
1: बर बर. वर किती वर्ष झाले आपल्याला पॅरालिसिस होऊन?
2: 4 वर्ष झाले उन्हाळ्यात.
1: बर बर. आता कसं आहे की याच्या सोबत म्हणजे गोळ्यांसोबतही आपल्याला काही आता एवढ्या वर्षानंतर रिहॅबिलिटेशन म्हणतो आपण याला, फिजिओथेरपी महत्वाची असते. तर चांगल्या फिजिओथेरपी सेंटर आणि तज्ज्ञांकडून तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली तर याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. हो हो. ओके ओके. काय असेल तर धन्यवाद
0: डॉक्टर. आपण बोलत होतो की आतापर्यंत इमर्जन्सीच्या वेळी काय काय किंवा कसं वागवायचं पेशंटला, हा भाग. आता आपण एकदा दवाखान्यात किंवा मेन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, तिथं कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात रुग्णाच्या?
1: मेन म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आमचा ना एक विशिष्ट प्रोटोकॉल असतो, त्याला स्ट्रोक कोड म्हटलं जातं.
0: बर.
1: की आमची सिस्टीम पण अशी सज्ज असते की स्ट्रो पॅरालिसिसचा पेशंट आला की हॉस्पिटलमध्ये पण वेळ नाही गेला पाहिजे.
0: अच्छा.
1: लगेच त्यांना कॅज्युअल्टीमध्ये इव्हॅल्युएट केलं जातं. पॅरालिसिस असेल तर काही बेसिक टेस्ट असतात ज्या कॅज्युअल्टीत केल्या जातात.
0: बर.
1: की शुगर बघितलं जातं, जसं मी म्हटलं की शुगरचं प्रमाण भारतीयांमध्ये जास्त आहे, कमी किंवा जास्त शुगर याच्यामुळे पॅरालिसिस सारखी लक्षणं येऊ शकतात.
0: बर.
1: त्याच्यामुळे अगोदर आपल्याला शुगर बघावी लागते, ते काही मिनिटातच आपल्याला बोटावर चेक करता येते आजकाल मशीनद्वारे. आणि काही बेसिक टेस्ट असतात ते आपण लॅबला पाठवतो पण त्याच्या रिपोर्टची वाट बघत नाही. आणि दुसरी स्टेप असते लगेच आपण सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन जे काय अवेलेबल असेल त्या हॉस्पिटलमध्ये, त्यातले त्यात सिटी स्कॅन प्रिफर केला जातो कारण त्याला वेळ कमी लागतो. सिटी स्कॅनला पेशंटला पोस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की ब्लॉकेज आहे की रक्तस्राव आहे.
0: बर.
1: आणि त्यानंतर आयसीयूत घेतलं जातं. पॅरालिसिसचे रुग्ण हे सुरुवातीचे काही दिवस हे आयसीयूतच ठेवावे लागतात कारण त्याच्यामध्ये प्रत्येक तासाला मिनिटाला डेव्हलपमेंट होत असते, त्रास वाढतो कमी होतो, त्याच्यामुळे त्याची देखरेख करणं फार महत्त्वाचं असतं. पॅरालिसिस झाल्यानंतर रिफ्लेक्सली बॉडीचं रिॲक्शन अशी असते की BP वाढतं. कोणताही प्रकार असेल, ब्लॉकेज असेल किंवा रक्तस्राव असेल, ते BP वाढतं. ते बॉडीचं नॅचरल मेकॅनिझम असतं की ब्लॉकेज झाल्यानंतर आजूबाजूच्या पेशींना रक्तस्राव मिळावा यासाठी BP रिफ्लेक्सली वाढतं. तर ते BP मॉनिटर आपल्याला ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करावी लागते. त्यानंतर आपण काही ट्रीटमेंट्स असतात याच्यामध्ये की CT स्कॅन केल्यानंतर सगळ्यात पहिले महत्त्वाचे ट्रीटमेंट, जसं मी म्हटलं गोल्डन आवर, आपल्याला कळलं की आता ब्लॉकेज आहे. ब्लॉकेज असल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये, साधारण 4.5 ते 5 तासांमध्ये आपण CT स्कॅन बघितल्यानंतर डॉक्टर हे ठरवतात की ते त्यांना एक विशिष्ट इंजेक्शन दिलं जातं.
0: बर.
1: रक्त पातळ व्हायचं एक स्ट्रॉंग इंजेक्शन असतं, ते दिलं जातं. आणि ते जर दिलं तर साधारण 60 ते 65% लोकांना त्याचा चांगला फायदा होतो. म्हणजे 10% लोक तर असे असतात की ते एखादा मनुष्य चालू म्हणजे एकदम चालू शकत

0: नसेल, बोलू शकत नसेल, 24 तासात जर रक्ताची गुठळी विरघळली पूर्णपणे त्या इंजेक्शनने, तर 10% लोकांमध्ये आपल्याला 24 तासात रुग्ण बरा झालेला दिसू शकतो पुढच्या 24 तासानंतर. एवढं ते मिरॅकुलस ड्रग आहे,
1: लवकर आपण उपचार करू.
0: हे मागच्या 10 ते 15 वर्षाची ट्रीटमेंट आहे आणि ह्याच्यात आपण हे इंजेक्शन जर दिलं तर याच्यामध्ये पॅरालिसिस लवकर बरा होऊ शकतो. तर हे पहिली गोष्ट बघितली जाते की ब्लॉकेज असेल आणि जर विंडो पिरियड मध्ये असेल म्हणजे 4.5-5 तासाच्या पिरियड मध्ये असेल तर आपण ते इंजेक्शन देण्यावरती आपला कल असतो. त्याचे काही म्हणजे इंडिकेशन कॉन्ट्राइंडिकेशन हे बघितले जातात आणि ते दिल्यानंतर मग आपण रुग्णाची सुधारणा बघतो काही पुढच्या तासांमध्ये आणि त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट आपली केली जाते.
1: आपण तपासण्यांविषयी अधिक बोलूया, त्याआधी एक फोन घेऊया. हॅलो,
2: हा नमस्कार मॅडम,
1: आपला प्रश्न विचारा.
2: वडला माझ्या बाळासाहेब तेलगडे बोलतो मी.
0: नमस्कार.
2: तर डॉक्टर साहेबांना माझा असा प्रश्न आहे की एकदा पक्षाघात झाल्यानंतर उपचार चालू असताना हृदयरोगाचा झटका येऊ शकतो का?
0: हा, जसं मी सांगितलं की जसं हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे तर जसं हृदयाचा अटॅक आल्यानंतर पॅरालिसिसची रिस्क वाढते, पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर हृदयाच्या आजाराची पण रिस्क वाढते. कारण याची कारणं सेम असतात की रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं, कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात, त्या ब्लॉकेजेसमधले फुटल्यानंतर तिथं रक्ताची गुठळी तयार होते, अशी सगळी प्रोसेस असते. त्यामुळे ज्या लोकांना पॅरालिसिस होऊ शकतं त्यांना हृदयाचा अटॅक येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला काळजी पुढे अशी घ्यावी लागते. आणि तपासणीचाही आमचा तो भाग असतो की ज्या लोकांना पॅरालिसिस झालेला असेल त्या लोकांच्या आम्ही हृदयाच्या पण तपासण्या करून घेतो. आणि बऱ्याच वेळा उतार वयामध्ये हृदयाचे ठोके रेग्युलर नसतात, इरेग्युलर असतात, त्या कारणामुळे सुद्धा पॅरालिसिस होऊ शकतो. आणि ज्या पॅरालिसिस झालेले रुग्ण असतात त्यांना काही हृदयाचे आजार पहिले त्यांना काही त्रास नसतो, पण बऱ्याच त्या लोकांमध्ये पण हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पण काही ब्लॉकेजेस निघू शकतात आणि तसं काही आढळलं तर त्याची पण आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते.
1: आता जसं यांनी प्रश्न विचारला की एकदा पॅरालिसिस झाल्यानंतर हृदयरोगाचं प्रमाण वाढतं किंवा ती शक्यता असते, असे इतर कुठले आणखी आजार होऊ शकतात?
0: एकदा पॅरालिसिस झाल्यानंतर परत पॅरालिसिसची रिस्क वाढते.
1: बरं,
0: हृदयाच्या आजारांची रिस्क वाढते. आणि पॅरालिसिसची आपण जर काळजी नाही घेतली तर ज्या ज्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचे आजार आहेत,
1: बरं,
0: की कधी कधी किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये पण ब्लॉकेजेस होतात, म्हणजे हे आपण बेसिक फॅक्टर्स जर कंट्रोल नाही केले, ब्लड प्रेशर कंट्रोल नाही केलं, शुगर कंट्रोल नाही केली, वजन तुमचं कंट्रोल नसेल, तर दुसऱ्या अवयवांमध्ये पण काही ब्लॉकेजेस होऊ शकतात. तर हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये पण ब्लॉकेजेस होतात, तर त्या ठिकाणी आपल्याला पुढे त्रास होऊ शकतो.
1: बस, आपण आणखी बोलूया, त्याआधी एक फोन कॉल आपल्याला आलेला आहे. हॅलो
3: हॅलो, नमस्कार मॅडम,
1: बोला.
3: मी राजेंद्र मिसाळ बोलतोय, मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून बोलत आहे. माझा प्रश्न असा आहे, पॅरालिसिस कशाचे मूळ होतो?
0: आपण याच्याविषयी सविस्तर बोललेलं आहोत, तसं थोडक्यात संक्षिप्तमध्ये सांगतो की पॅरालिसिस होण्याची काही कारणं आहेत की ब्लड प्रेशर असणे, डायबिटीज असणे, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल जास्त असणे आणि सवयी, की कोणत्याही म्हणजे तंबाखू असेल, सिगरेट बिडी असेल,
1: व्यसन
0: की अल्कोहोल म्हणजे दारूचं सेवन असेल, ही त्याची प्रमुख कारणं आहेत.
1: अच्छा डॉक्टर, आपण मग अशी कारणं जी पाहिली त्यामध्ये एक कारण आपल्याकडून राहून गेलेलं आहे, मेंदूतील जंतू संसर्ग, हे एक कारण.
0: हा, ते फार कॉमन नाही
1: आहे. बरं,
0: जंतुसंसर्ग मुळे पॅरालिसिस होण्याचं कारण शक्यतो म्हणजे भारतामध्ये आत्ता कमी झालंय पण अजूनही काही बऱ्याच केसेसमध्ये आम्हाला आढळतं की टीबीचं इन्फेक्शन ज्या मेंदूत होतं ते इन्फेक्शनमुळे, त्या इन्फेक्शनमुळे आपल्या रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला इन्फ्लमेशन म्हणजे सूज येते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात.
1: बरं,
0: तर मेंदूचं टीबी हे इन्फेक्शन जे आहे त्याच्यामुळे पॅरालिसिस होऊ शकतो. बाकी काही इन्फेक्शन्स असतात की बऱ्याच वेळा आपल्याला ज्या नागिनचा प्रकार कॉमनली म्हणतो आपण, हर्पीस झोस्टर इन्फेक्शन, जर ते चेहऱ्यावर वगैरे झालं तर मग आपल्याला त्याच्यातून पुढे चालून पॅरालिसिसची रिस्क वाढते. पण इन्फेक्शन ॲज अ कारण कमी कारण आहेत, पण असं होऊ शकतं.
1: म्हणजे जर नागिन वगैरे काही प्रकार झाला तर त्याच्याकडे थोडंसं
0: गांभीर्याने घेतलं पाहिजे, त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि ते जर स्पेशली चेहऱ्याच्या आसपास असेल, डोळ्याच्या आसपास असेल, तर मग जास्त काळजी घेतली पाहिजे. दुसरा एक, आता कोविडच्या काळात आपण पाहिलं की म्युकॉरमायकोसिस नावाचा आजार बऱ्याच प्रमाण वाढलं होतं आपल्याकडे, तर या आजारामध्ये सुद्धा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होऊन पॅरालिसिस होऊ शकतो.

0: अच्छा डॉक्टर, आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे.
1: यस.
0: हॅलो,
2: हॅलो.
0: बोला.
2: हा, सरांना एक प्रश्न विचारायचा होता.
1: हा बोला.
2: पॅरालिसिसच्या संदर्भात.
1: हा बोला बोला.
2: सर असं आहे, लो बीपी आणि हाय बीपी किंवा ब्लड प्रेशर किंवा लो बीपी असतात, तर त्याच्यात कोणत्या याच्यात जास्त चान्सेस असतात?
1: बर, हाय बीपी मध्ये पॅरालिसिसचे चान्सेस, हाय बीपी मध्ये पॅरालिसिसचे चान्सेस असतात. आता नॉर्मल बीपी हे आपण अडल्ट्समध्ये 120/80 पकडतो. जेव्हा बीपीची रीडिंग ही परसिस्टंटली 140/90 पुढे जाते, त्याला ती रिस्क फॅक्टर असतं, त्याला हायपरटेन्शन आपण म्हणतो. आणि असं जर असेल तर आपल्याला त्याचं जरी काही त्रास आपल्याला नसेल. बऱ्याच लोकांना असं असतं की माझं बीपी 170 राहते पण मला काही त्रास नाही आहे बाबा, पण मी का गोळी घेऊ. आणि त्यांना एक भीती असते की एकदा गोळी चालू केली की ते आयुष्यभर चालू राहील. पण असं नाही करायला पाहिजे की बीपीची गोळी ही बीपी कंट्रोल करण्यासाठी आहे. जेवढे वर्ष तुमचं बीपी जास्त राहील तेवढं तुमचे ज्या रक्तवाहिन्यांवरती स्ट्रेस राहील आणि पुढे चालून त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्यावेळी आपली वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे अगोदरच प्रिव्हेंशन म्हणून आपल्याला बीपी कंट्रोल ठेवावं लागतं.
0: म्हणजे रिस्क वाढण्यापेक्षा आपण बीपीची गोळी सुरू करून आणि लाईफ वाढवू शकतो.
1: बरोबर. आणि ज्यांना फॅमिलीमध्ये बीपीची हिस्ट्री आहे त्यांना 30 नंतर किंवा स्पेशली 40 नंतर बीपीवरती रेग्युलर चेकअप ठेवायला पाहिजे. आणि बीपी जर परसिस्टंटली जास्त राहत असेल, 140/90 पेक्षा जास्त राहत असेल, तर आपल्याला बीपीची ट्रीटमेंट करावी लागते.
0: नक्कीच डॉक्टर, कार्यक्रमात या टप्प्यापर्यंत आपण पक्षाघात म्हणजे नेमकं काय, कारणं, लक्षणं इथपर्यंतची विस्तृत माहिती पाहिलेली आहे. कार्यक्रमात या टप्प्यावर आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या विश्रांतीनंतर बोलूया उपचार पद्धतींविषयी.
1: ओके, नक्कीच.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता जाणून घेऊया कार्यक्रमाचा उर्वरित भाग. आजचा विषय आहे ब्रेनस्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर मुकुंद विधाते, तज्ज्ञांसोबत आहेत डॉक्टर प्राची शेकटकर, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे. तर मग ऐकूयात कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, आजच्या ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार या विषयासंदर्भात आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील थेट डॉक्टरांना, तर आपण नक्की संपर्क करू शकता 02-241-42-3471 किंवा 02-246-3672 या दूरध्वनी क्रमांकावर. डॉक्टर, या ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो आपल्याला कारणं लक्षणं या सगळ्यांवर बोलणं झालेलं आहे. आता आपण उपचार पद्धतींविषयी बोलूया. साधारणपणे औषधांनी बरा होणारा पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक जो आहे त्याची उपचार पद्धती कशी असते?
2: उपचार पद्धतीबद्दल आपण बोललो की आपण पॅरालिसिसचा प्रकार ओळखतो, ते रक्तपात करण्याचे इंजेक्शन देतो. याची ट्रीटमेंट दोन प्रकारे असते, की इमर्जन्सी ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. की इमर्जन्सी ट्रीटमेंटमध्ये हे रक्तपात व्हायचं इंजेक्शन ही एक अद्ययावत ट्रीटमेंट आहे. आता साधारण 55-60% लोकांमध्ये ते रक्तपात्र व्हायचं औषध चांगलं काम करतं. 40-45% लोकांमध्ये अजूनही त्रास राहतो, म्हणजे रक्तवाहिनी उघडत नाही. त्यांच्यासाठी एक नवीन उपचार पद्धती मागच्या 5-7 वर्षात डेव्हलप झालेली आहे. की जसं हृदयाच्या केसेसमध्ये इमर्जन्सी अँजिओप्लास्टी केली जाते, इमर्जन्सी आपण स्टेंट टाकून रक्तवाहिनी चालू केली जाते, त्याच धर्तीवर पण थोड्या वेगळ्या प्रकारे मेंदूच्या रक्तवाहिनींमधली गुठळी जर रक्तपात्र व्हायच्या इंजेक्शननी विरघळली नाही आणि तिथे ब्लॉकेज परसिस्टंट असेल, त्या पहिल्या 6-24 तासामध्ये जर असं असेल आणि रुग्णांना त्रास होत असेल, तर अशा पेशंट्सला आपण इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर म्हणजे कॅथलॅबमध्ये घेतो. आणि ती जी रक्ताची गुठळी आहे ती विशिष्ट एका स्टेंटने खेचून बाहेर काढली जाते, त्याला आपण मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी म्हणतो.
1: अच्छा.
2: हां, तर याचे रिझल्ट्स फार छान आहेत. की असं जर आपण रक्तवाहिनी पुरत रक्तपुरवठा सुरळीत केला तर बऱ्याच लोकांमध्ये पहिल्या 24-48 तासामध्ये, काही लोकांमध्ये आठवड्याभरामध्ये चांगली रिकव्हरी होऊ शकते. त्याचं म्हणजे कारण असं आहे की जसं आपण रक्तपुरवठा सुरू करू तसं मेंदूला ऑक्सिजन मिळायला लागतो आणि ज्या पेशी मरण पावणाऱ्या असतात त्या वाचतात. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये पेनुम्रा म्हटलं जातं. की मेंदूचा काही जी रक्तवाहिनी समजा ब्लॉक झालेली असेल त्याचा सेंटरचा पार्ट थोडासा डॅमेज होतो आणि त्याच्या आजूबाजूचा पार्ट हा पहिल्या 12-24 तासामध्ये

0: परमनंटली डॅमेज होऊ शकतो. ते जर आपण वाचवलं तर मग त्या पेशी परत काम करू लागतात आणि त्याच्यामध्ये रुग्णामध्ये रिकव्हरी फास्ट होऊ शकते. तर ही मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी नामाची एक लेटेस्ट उपचार पद्धती आहे की जी स्पेशलाइज सेंटर्समध्येच केली जाते आणि ती जर केली तर पॅरालिसिसमधून रिकव्हरी फार चांगल्या प्रकारे होऊ शकते. जे परमनंट अपंगत्व येणार आहे ते आपण टाळू शकतो.
1: आपण उपचार पद्धतींविषयी बोलूया. आपल्याला एक फोन कॉल संपर्क तुटलेला आहे. डॉक्टर, आपण आता सांगत होतात की उपचार पद्धतीमध्ये आता नवीन गुठळी जी आहे ती बाहेर काढली जाते, तर एक गुठळी असेल तरच ही या प्रकारची शस्त्रक्रिया किंवा हा प्रकार वापरला जातो की
0: नाही? असं काही नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी दोन तीन रक्तवाहिन्यांमध्ये जरी गुठळ्या असल्या आणि बऱ्याच वेळा गुठळीचं प्रमाण हे जास्त असू शकतं, तर ती उपचार पद्धती त्या केसेसमध्ये गुठळ्यांचा असं काही नंबर नाहीये. म्हणजे अँजिओग्राफी केल्यानंतर ते कळतं की किती रक्तवाहिन्या ब्लॉक आहेत, एक ठिकाणची ब्लॉक आहे का दोन ठिकाणची. कधी कधी मेंदूची मेजर रक्तवाहिनी असते, इंटरनल सेरेब्रल आर्टरी म्हणतो आम्ही त्याला, ती ब्लॉक असू शकते. त्याच्यामधल्याही रक्ताच्या गुठळ्या आपण खेचून बाहेर काढू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, आपण जे सांगितलं रक्त पातळ होण्यासाठी, यानंतर प्रामुख्यानं फिजिओथेरपी हा एक प्रकार कितपत उपयोगी आहे ब्रेन स्ट्रोकमधनं बाहेर येण्यासाठी?
0: अतिशय उपयोगी आहे, कारण जसं म्हटलं की सगळेच रुग्ण काही वेळेत पोहोचत नाहीत. बऱ्याच वेळा जे रुग्ण लेट पोहोचतात किंवा ज्यांना आपण उपचार करूनही काही मेंदूच्या पेशी वाचवता आपल्याला येत नाहीत, तर मेंदूच्या पेशी जरी नाही वाचवता आल्या तरी त्याच्या आजूबाजूच्या पेशी त्या पेशींचं काम घेण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यासाठी रिहॅबिलिटेशन असतं. या रिहॅबिलिटेशनमुळे काय होतं की मेंदूची प्लास्टिसिटी वाढते, त्याला आम्ही न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो, की जे पेशी त्याचं काम करण्यासाठी डिझाईन नाही आहेत ते त्या गोष्टीचं काम घेऊ शकतात, त्या तशा मोल्डेबल होऊ शकतात. तर आपण फिजिओथेरपी केल्याने किंवा ऑक्युपेशनल थेरपी किंवा ॲडव्हान्स त्याच्यामध्ये गोष्टी आलेल्या आहेत, रोबोटिक्स फिजिओथेरपी आहेत, तर त्याच्यामुळे रिकव्हरी ही चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि त्याच्यातून रुग्ण हा स्वतःवर सेल्फ डिपेंडंट होऊ शकतो, जेणेकरून तो स्वतःच्या स्वतः बेसिक गोष्टी तरी ॲटलीस्ट करू शकेल.
1: बरं, फिजिओथेरपीविषयी आपण आणखी बोलूया, तत्पूर्वी एक फोन कॉल घेऊया. हॅलो,
2: नमस्कार सर.
0: हॅलो, नमस्कार, बोला.
2: आपल्या आमच्या मंडळीला प्यारलेस झालता.
0: बर.
2: आणि आपल्या दवाखान्याच्या गोळ्या खाऊन एकदम चांगले झाले त्या.
0: बर.
2: पण थोडं पैशाची अडचणही म्हणून ते आता दवाखाने नाही का निघले ते आपले मेडिकल.
0: बर.
2: त्यांच्या गोळ्या घेतल्या तर जमतात का आपल्याच दवाखान्यातल्या घ्यावं लागतात?
0: नाही, असं काही नाही आहे. औषधं ही चालू ठेवली पाहिजेत आणि जेनरिक औषधांनाही फरक पडू शकतो, तर तुम्ही ते कंटिन्यू केलं तरी चालू शकतं.
1: माझ्या मते हे प्रत्येक पेशंटनुसार बदलू शकतं किती प्रमाणात आहे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.
0: तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर ते उत्तम राहील.
1: आपण फिजिओथेरपीविषयी बोलत होतो या फोन कॉलपूर्वी. तुम्ही जो प्रकार सांगितला फिजिओथेरपीचं, ज्या पद्धतीने करायचं हे पेशंटला त्या ठिकाणी जाऊन करायचंय हॉस्पिटलमध्ये की काही प्रकारे?
0: फिजिओथेरपी जसं रुग्ण स्थिरावतो पहिल्या 24-48 तासानंतर, जेवढं आपण लवकर चालू करू शकतो तेवढं चांगलं असतं.
1: बरं.
0: म्हणजे हॉस्पिटलमध्ये असेपर्यंतच फिजिओथेरपी चालू होऊन जाते. आमच्या सेंटरमध्ये तर आम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल ते चालू करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
1: बरं.
0: आणि ते झाल्यानंतरही त्याचे काही स्पेशलाइज सेंटर्स असतात, तर फक्त रुग्णांना हाच सल्ला आहे की जे सायंटिफिक सेंटर्स आहेत तिथं जाऊन ते करावं, कारण पॅरालिसिसच्या बाबतीत बरेचसे गैरसमज आहेत. आणि बऱ्याच वेळा काय होतं की पॅरालिसिसचं लक्षण दिसलं की कुणाच्या तरी सांगण्यावरून भलत्याच ठिकाणी रुग्ण जाऊन पोहोचतो.
1: बरोबर.
0: आणि मग आपला गोल्डन आवर मिस होतो. मग पहिले काही 5-7 तास निघून गेले तर फार काय आपण करू शकत नाही अशा केसेसमध्ये. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ न दडदडवता आपण जर ट्रीटमेंट केली तर त्याच्यामधून चांगला आउटकम आपल्याला मिळू शकतं.
1: बरं. म्हणजे फिजिओथेरपी करताना सुद्धा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ती करायला
0: हवी.
1: बरं. एक फोन कॉल आपल्याला आलेला आहे, आपण तो घेऊयात. हॅलो
3: हॅलो
1: हॅलो
3: हॅलो,
1: आवाज येतोय?
3: हो हो, आवाज येतोय.
1: बोला, प्रश्न विचारा.
3: हा, सीव्हीएसटी जो आजार असतो तो आफ्टर डिलिव्हरी नंतर आलेला असतो, तर तो पुन्हा येऊ शकतो का आणि न येण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
0: एकदम महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. या विषयावर हायलाइट आपण करणारच होतो. सीव्हीएसटी हा एक आजार, विशिष्ट आजार आहे, स्पेशली डिलिव्हरी नंतर आणि लेडीज मध्ये तो कॉमन आहे. आत्तापर्यंत आपण जो पॅरालिसिसचे प्रकार डिस्कस केलेत हे शुद्ध रक्तवाहिन्यांबद्दल आहेत आणि आपण हे

0: सीव्हीएसटी जो आजार आहे हा अशुद्ध रक्तवाहिन्यांबद्दल आहे. अशुद्ध रक्तवाहिन्या म्हणजे काय, ज्या मेंदूकडून अशुद्ध रक्त म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड हे हृदयाकडे घेऊन जातात. तर प्रेग्नन्सी ही रिस्क फॅक्टर असते सीव्हीएसटीसाठी. प्रेग्नन्सीचा पिरियड आणि डिलिव्हरीनंतरचा पिरियड हा मॅक्सिमम व्हल्नरेबल पिरियड असतो. त्याच्यामध्ये रक्त घट्ट झालेलं असतं आणि असं रक्त घट्ट झालेलं अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये घट्ट होऊन सीव्हीएसटी आजार होतो. सीव्हीएसटी आजारामध्ये रुग्णांना याची लक्षणं थोडी वेगळी असतात पॅरालिसिसची, म्हणजे अर्धांगवायूची लक्षणं तर असूच शकतात, पण त्याच्यासोबत झटके येणे हा एक प्रकार असतो आणि त्याच्यासोबत डोकं दुखणे हा एक प्रकार असतो. म्हणजे प्रेग्नंट लेडी किंवा डिलिव्हरी झालेल्या लेडीजमध्ये झटका येणे किंवा डोकं दुखणे अचानक आणि त्याच्यासोबत एखादा हातपाय जड पडणे, अशी जर लक्षणं असतील तर सीव्हीएसटीची पॉसिबिलिटी फार जास्त असते. चांगली गोष्ट अशी असते की सीव्हीएसटीच्या आजाराला म्हणजे आउटकम चांगला असतं. म्हणजे जरी सुरुवातीचा काळ थोडी वादळी असला तरी त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट आपण जर केली तर रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. एकदा सीव्हीएसटी झाल्यानंतर त्यांचा जो प्रश्न होता की परत होऊ शकतो का, परत होऊ शकतो. पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह औषधं असतात ती दिली जातात जेणेकरून ते परत होणार नाहीत. आणि एकदा झाल्यानंतर काही महिन्यांचा कालावधी ट्रीटमेंटचा झाल्यानंतर काही विशिष्ट तपासण्या केल्या जातात. कारण हे होण्याचं कारण म्हणजे काय असतं की प्रत्येकामध्येच असं होतं असं नाही. काही रुग्णांमध्ये रक्तांच्या ज्या पेशी असतात ते घट्ट होण्याची प्रवृत्ती जास्त असते. मग त्याच्या काही ब्लडच्या स्पेशल टेस्ट असतात तर त्या केल्या जातात आणि त्यातले काही घटक बघितले जातात. त्याला आम्ही थ्रोम्बोफिलिया प्रोफाईल म्हणतो. मग तसे जर काही गोष्टी आढळल्या की त्या पर्सनला पुढील आयुष्यामध्ये परत ब्लॉकेज होण्याचे काही चान्सेस आहेत अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये, ते मेंदूतही होऊ शकतात, हाताच्या रक्तवाहिन्यांमध्ये होऊ शकतात, पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये होऊ शकतात. पायाच्या रक्तवाहिन्या त्याला आपण डीव्हीटी म्हणतो. तर असे जर काही फॅक्टर्स आढळले पॉझिटिव्ह आले तर ते अशा लोकांना लाईफ लॉंग आपल्याला रक्तपातळ व्हायची औषधं चालू ठेवावी लागतात. मग पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये रक्तपातळ व्हायची औषधं जर चालू ठेवली प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतरच्या काही काळात तर मग परत सीव्हीएसटी होण्याची रिस्क कमी होऊन जाते.
1: बरं डॉक्टर, आपल्याला एक फोन कॉल आलेला आहे. हॅलो.
2: हा नमस्कार.
1: बोला.
2: राजापूर तालुका सनमर जिल्हा अहिल्यानगरहून रावसाहेब शिवराम खोतडे बोलतोय.
0: बोला.
2: डॉक्टर साहेब, मला असा प्रश्न होता की आपल्या देशामध्ये योगा थेरपी असतील, म्युझिक थेरपी असतील, ॲलोपॅथी असतील, आयुर्वेद आहे, इतक्या विविध प्रकारचे आपल्याला वैद्यकीय सुविधा असताना देखील आपल्या देशात हे आजार वाढण्याचं कारण माझ्या मते आपण जी वैद्य म्हणजे पाश्चात्य जीवनशैली अंगीकारली आहे आणि फास्ट फूड वगैरे.
1: तुमचा प्रश्न काय आहे डॉक्टरांना?
2: हो, जर याचं कारण हे सुद्धा असू शकेल का, पाश्चात्य विचार आपण पाश्चात्य जीवनसरणी अंगीकारली आहे आणि फास्ट फूड बाहेरचं खाणं.
0: हो, एक कारण आहे ते लाईफस्टाईल जे आपली चेंज झालेली आहे ते एक प्रमुख कारण आहे. आणि तुम्ही जसं म्हटलात की बरेचसे पॅथीज अवेलेबल आहेत, तर पॅरालिसिसच्या बाबतीत असं आपण म्हणूया की एक होलिस्टिक अप्रोच आपण करायला पाहिजे की सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह ॲलोपॅथीची औषधं असतात सुरुवातीच्या काही काळांमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकी स्टँडर्ड ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त काही आयुर्वेदिक उपचार जसे काही पंचकर्म आहेत किंवा दुसरे काही पॅथीज असतील ज्याचा रिहॅबिलिटेशनमध्ये फायदा होऊ शकतो त्याची आपण हेल्प घेऊ शकतो. पण इमर्जन्सी ट्रीटमेंटसाठी तरी आपल्याला ॲलोपॅथिक आजार ह्याच्यावरती सध्या तरी निर्भर राहावं लागेल, कारण तीच यातली सगळ्यात इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे.
1: बरं, आणि इमर्जन्सीच्या वेळी ॲलोपॅथीशिवाय आपण दुसरं कुठलंही वापरणं हे जीवाशी खेळ आहे एका दृष्टीने, कारण पक्षाघात हा असा आहे की त्या क्षणी त्याचे उपचार
0: एकदा वेळ निघून गेले की आपण
1: काही करू शकत नाही. डॉक्टर, या फोन कॉल पूर्वी आपण उपचारांविषयी बोलत होतो, शस्त्रक्रिया हा नेमका पक्षाघाता संदर्भात?
0: पक्षाघाताशी निगडीत शस्त्रक्रिया, जसं मी म्हटलं की इमर्जन्सीमध्ये आपण रक्ताची गुठळी खेचून बाहेर काढू शकतो ती एक शस्त्रक्रिया आहे. ज्या ब्लॉकेजशी रिलेटेड आजार आहेत त्याच्या शस्त्रक्रिया थोड्या वेगळ्या आहेत. आता ज्या रुग्णांमध्ये पॅरालिसिस स्थिरस्थावर झाल्यानंतर बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात की बघितलं जातं की का झाला आजार, त्याच्यामध्ये रक्तवाहिन्यांची स्थिती बघितली जाते. MRIवरती ते आजकाल इझिली केलं जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये बघितलं जातं की कुठे अडथळा आहे का, अडथळा असेल तो किती पर्सेंटेजमध्ये आहे. दुसरे काही सोनोग्राफीच्या टेस्ट असतात, त्याला आपण डॉपलर म्हणतो, त्यांनीही आपल्याला रक्तवाहिन्यांमधले मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधले अडथळे जाणून घेता येतात. आणि त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज 50-70% जास्त असेल तर त्यांची आपण एक विशिष्ट अँजिओग्राफी करतो, त्याला सेरेब्रल अँजिओग्राफी किंवा डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी म्हणतात. आणि त्याच्यावरतीही जर ब्लॉकेज 70% जास्त असेल तर अशा

0: रुग्णांना गोळ्यांव्यतिरिक्त आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यतिरिक्त काही सर्जरीज लागतात, की त्याच्यामध्ये आपल्याला एंजियोप्लास्टी करता येते, त्याच्यामध्ये स्टेंट टाकता येतो. याचे स्टेंट हे हृदयाच्या स्टेंटपेक्षा थोडे वेगळे असतात. जसं हृदयाच्या ह्याच्या केसमध्ये आपण पुढचा अटॅक येऊ नये म्हणून स्टेंट टाकतो, तसं ह्याच्यामध्ये एंजियोप्लास्टी स्टेंटिंग करता येते. हे प्रिव्हेन्शनसाठी असतं, जेणेकरून भविष्यात त्रास होऊ नये. आणि स्पेशली इंडियन्समध्ये असं आढळलं आहे सायंटिफिक डाटानुसार की मेंदूच्या रक्तवाहिन्या ह्या मानेतून मेंदूत जातात कवटीच्या आतमध्ये. तर वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये कवटीच्या बाहेर ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजचं प्रमाण जास्त आहे.
1: अच्छा.
0: आणि इंडियन पॉप्युलेशनमध्ये मेंदूच्या कवटीच्या आतमध्ये जेव्हा रक्तवाहिन्या जातात त्या ठिकाणी ब्लॉकेजचं प्रमाण जास्त आहे. तर त्या दोन्हींची ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे. एंजियोप्लास्टी आणि स्टेंटिंगच असतं त्याचं, दोन्हींची ट्रीटमेंट. पण मेंदूच्या आतमध्ये जे ब्लॉकेजेस होतात त्याच्यामध्ये पुढचा अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्या रक्तवाहिन्या छोट्या असतात. त्याच्यामध्ये अजून जास्त काही कोलेस्ट्रॉल थोडं जरी जमा झालं तरी परत ब्लॉकेज, परत पॅरालिसिस होऊ शकतो. तर त्या केसेस ओळखणं आणि त्याचे ब्लॉकेज क्वांटिफाय करणं की ते 70%पेक्षा जास्त आहेत की नाहीत, आणि त्या गरज पडली तर त्याची एंजियोप्लास्टी करणं. आणि हे आजकाल आपल्या आयुष्यमान जी योजना आहे भारत सरकारची, त्या योजनेमध्ये हे बरेचशा प्रोसिजर्स होतात. त्यामुळे गरजू जे रुग्ण आहेत त्यांनाही ही अद्ययावत ट्रीटमेंटचा आपण लाभ देऊ शकतो आणि पुढील पॅरालिसिस हा टाळता येऊ शकतो.
1: रोबोटिक शस्त्रक्रिया याविषयी काय सांगाल आपण?
0: रोबोटिक शस्त्रक्रिया अजून तरी ब्रेनच्या बाबतीत, म्हणजे हे एंजियोप्लास्टीच्या बाबतीत अंडर ट्रायल्स आहे. जशी आता पोटाच्या विकारांबाबतीत आहेत किंवा किडनीच्या विकारांच्या बाबतीत रोबोटिक्स आहे, अजून ब्रेनच्या बाबतीतही ते डेव्हलपमेंटमध्ये आहे. पुढच्या मे बी 5-10 वर्षामध्ये ते होईल. आणि ज्या ओपन सर्जरीज आहेत ब्रेनच्या, की जर मेंदूत रक्तस्राव झाला तर कवटीचा भाग काढावा लागतो, मेंदूला सुजायला जागा करावी लागते, आणि मेंदूतले रक्तस्रावाचा काही भाग आपण काढून घेऊ शकतो. किंवा मेंदूच्या रक्तवाहिनीवरती जर फुगा असेल तर ओपन ऑपरेशन करून क्लिप केलं जातं, किंवा बेनटाक्याचं ऑपरेशन करून त्यात कॉईल टाकल्या जातात. ही जी काही ऑपरेशन्स असतात, अजून तरी रोबोटिक्सचं फार रोल नाही आहे. आपल्याला म्हणजे न्यूरोसर्जन्स आणि जे एंजियोप्लास्टी करणारे डॉक्टर त्यांच्यावरतीच सध्या निर्भर राहावं लागेल. ते फील्ड अजून डेव्हलपमेंटमध्ये आहे, कारण मेंदू हा एक नाजूक अवयव आहे, त्याच्यामुळे त्यातल्या रिफाईनमेंटसाठी अजून थोडासा वेळ लागेल.
1: बर. आणि आत्ताच्या काळात लेटेस्ट ट्रीटमेंट काय काय आलेले आहेत या संदर्भात, पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक संदर्भात?
0: सर्वात महत्त्वाची लेटेस्ट ट्रीटमेंट, जसं मी म्हटलं की रक्ताची गुठळी पहिल्या 24 तासांमध्ये काढून घेणे ही ह्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि गेम चेंजिंग शस्त्रक्रिया आहे, की याच्यामुळे आपण बरेचसे पॅरालिसिसच्या रुग्णांचं आयुष्य वाढवू शकतो, त्यांचं जे अपंगत्व कमी करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, जर ते फॅमिलीवर डिपेंडंट राहिले तर फॅमिलीवरती एक मोठं बर्डन असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे ही शस्त्रक्रिया मला वाटतं की सर्वात महत्त्वाची मागच्या 10 वर्षातली डेव्हलपमेंट आहे पॅरालिसिसच्या आजारामध्ये, आणि त्याच्याशी निगडीत तज्ज्ञही वाढत आहेत. तो पुढच्या काही वर्षांमध्ये अशा बऱ्याचशा शस्त्रक्रिया आपण रुटीनली बघू, आणि त्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिसचे प्रमाण कमी करता येऊ शकतं.
1: डॉक्टर, आपण कार्यक्रमात शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. एक महत्त्वाचा प्रश्न, पॅरालिसिस किंवा पक्षाघात हा अनुवंशिक असतो का?
0: अनुवंशिक काही लोकांमध्ये असतो.
1: बर.
0: जसं मी म्हटलं की फॅमिलीमध्ये जर असेल तर तशी रिस्क असते.
1: बर.
0: आणि स्पेशली अनुवंशिक असण्याची कारणं जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असेल, जे फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रॉल म्हणतो आम्ही त्याला, की काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल शरीरात जास्त निर्माण होण्याची प्रवृत्ती असते, अशा लोकांमध्ये ते अनुवंशिक असतं. पण त्याचं प्रमाण कमी आहे. पण फॅमिलीमध्ये जर तसं असेल तर त्याच्याशी निगडीत काही तपासण्या करून मग आपण त्याप्रमाणे त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो. दुसरं असं की ज्या लोकांमध्ये जसं मी म्हटलं की रक्त घट्टक होण्याची प्रवृत्ती असते, रक्तातले काही घटक असतात जे रक्त घट्ट करण्याला प्रवृत्त करतात, अशांचं प्रमाण जर रक्तामध्ये जास्त असेल तर तशा केसेसमध्येही अनुवंशिक पॅरालिसिस होऊ शकतो.
1: आणि आपण जर या गोष्टीची काळजी घेतली, म्हणजे आपल्या लक्षात आलं की आपल्या आधीच्या 2-3 पिढ्यांना हा आजार आहे, त्याची जर काळजी घेतली तर आपण ती चेन ब्रेक करू शकतो.
0: बिलकुल बिलकुल, 100%. आणि त्याच्यासाठी काही टेस्ट असतात, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही औषधं असतात, ती जर रेग्युलर घेतली तर त्याच्यासाठी नक्कीच आपण पुढचा पॅरालिसिस टाळू शकतो.
1: डॉक्टर, आपण पक्षाघात किंवा अर्धांगवायू याविषयी खूप छान माहिती आजच्या कार्यक्रमात दिलेली आहे, पण हा आजार होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यावी हे आपण आपल्या श्रोत्यांना शेवटच्या टप्प्यात सांगू.
0: हा आजार होऊच नये, जसं मी आपण सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं कारण आपण ज्या मुळाशी गेलो आणि त्या कारणांचा इलाज केला तर हा आजार आपण टाळू शकतो. तर टाळण्यासाठी

0: सकस आहार, आहारामध्ये काळजी घेणे, की जसं आता काका म्हटले की वेस्टर्नायझेशन झालं आहे किंवा आपण सेडेंटरी फास्ट फूडचं आहे, ठीक आहे, आपण त्याचं प्रमाण कमीत कमी केलं पाहिजे, जेवढं आपल्याला टाळता येईल तेवढं टाळलं पाहिजे. ऑइली फूड्स कमी केले पाहिजेत. हेल्दी डाएटमध्ये सलाड, काकडी, टोमॅटो याचं सेवन जास्त केलं पाहिजे. अँटी ऑक्सिडंट्स त्यातून मिळतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं, दर दिवशी अर्धा तास ते 45 मिनिट चालणे किंवा कोणत्याही प्रकारचा कार्डियक व्यायाम, जेणेकरून तुम्हाला थोडासा घाम येईल, असा करणं आठवड्यातले ॲटलिस्ट 5 दिवस, हे एक त्याच्यापासून टाळण्याचं एक महत्वाचं गोष्ट आहे. त्यानंतर जे आपल्याला आजार आहेत, समजा आता काही आजार नाहीच टाळू शकत आपण, की फॅमिलीमध्ये हिस्ट्रीमध्ये जर डायबिटीस असेल आणि झालाच डायबिटीस, किंवा ब्लड प्रेशर असेल आपलं ब्लड प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींची आपण ॲटलिस्ट 40 नंतर जरी रेग्युलर स्क्रीनिंग करायला पाहिजे, वर्षातून एकदा रुटीन चेकअप करायला पाहिजे, आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज आढळत आहेत तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याच्याप्रमाणे गरज असेल तर त्याची ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे. आणि बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असा असतो की गोळ्या एखाद्या वेळेस चालू केल्या, बरेच लोक टाळतात, बीपीचे डायबिटीसचे औषधं घेणं टाळतात, महिना 2 महिने घेतात, काही त्रास होत नाही, मग सोडून देतात. तर याच्यासाठी कॉम्प्लायन्स फार महत्वाचं आहे, की म्हणजे त्या गोष्टी चालू ठेवणं, रेग्युलर डॉक्टरना दाखवणं, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर फॉर एनी डिसीज.
1: नियमित तपासण्या गरजेच्या आहे आणि मानसिक संतुलन.
0: आणि हा पुढची गोष्ट आहे की शारीरिक मानसिक ताणतणाव, फिजिकल मेंटल स्ट्रेस, त्यातल्या शारीरिकपेक्षा मेंटल स्ट्रेस हा फार वाढलेला आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात. ते कसं कमी करता येईल आणि ते कमी करण्यासाठी कोणतेही मार्ग तुम्ही अवलंबू शकता, की मेडिटेशन म्हणा, योगा म्हणा, रिलॅक्सेशन थेरपीज म्हणा, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, म्युझिक थेरपी आहे, या सगळ्या गोष्टींनी ॲटलिस्ट एक दिवसाचा एक तास तरी आपण आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे, स्वतःसाठी दिला पाहिजे. त्यातले तास अर्धा तास हा फिजिकल आपण एक्सरसाइज करू शकतो, 10-15 मिनटं काही योगा मेडिटेशन करू शकतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपण पॅरालिसिसपासून मुक्त होऊ शकतो.
1: नक्कीच डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपण खूप छान माहिती ब्रेन स्ट्रोक कारण आणि उपचार याविषयी दिलेली आहे. खरं सांगायचं तर आपण जी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्यावरून एक गोष्ट लक्षात आली की पक्षाघात किंवा ब्रेन स्ट्रोक हा जरी जीवघेणा आजार असला तरी आपण त्याच्यावर तत्काळ जर उपचार केले तर नक्कीच त्याच्यातून रुग्ण बाहेर निघू शकतो.
0: नक्कीच आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि हा आजारापासून बरेचसे रुग्ण आपण बरे करू शकतो.
1: डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपण इथे आलात, आमच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि श्रोत्यांच्याही बऱ्याचशा शंकांचं आपण निरसन केलेलं आहे. त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रातर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आजचा विषय होता ब्रेनस्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर मुकुंद विधाते, तज्ज्ञांसोबत होत्या डॉक्टर प्राची शेकटकर, तंत्रसहाय्य होतं संदीप आहिरराव यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12 225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
5: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232 29 29.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर.

0: आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मूळ व्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माइल मूळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 55. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90 282 12 225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232 29 29.

100° 1 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. श्रोते हो, आता रात्रीचे 10 वाजलेत. ऐकूयात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लव्ह मॅरेज या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, आताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलत. स्वर होता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता लव्ह मॅरेज.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: आता ऐकूयात मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत। गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी, तर संगीत नियोजक आहेत आर डी बर्मन।

0: आले हैं।
1: श्रोते हो, मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलत। गीतकार होते गुलशन, या गीताला संगीत दिलं होतं रवी यांनी, तर चित्रपट होता मॉडर्न गर्ल। यानंतर ऐकूयात शैलेंद्र यांचं गीत, गायला आहे मोहम्मद रफी यांनी, संगीत आहे SD बर्मन यांचं, तर चित्रपट आहे गाईड।

श्रोते हो, आताच आपण मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं राजा मेहदी अली खान यांचं गीत ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता वो कोण थी. यानंतर ऐकूयात प्यार ही प्यार या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, आताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, तर चित्रपट होता प्यार ही प्यार. यानंतर ऐकूयात हसरत जयपुरी यांचं गीत. गायलं आहे मोहम्मद रफी यांनी, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं, तर चित्रपट आहे आरजू.

श्रोते हो, आताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी आणि चित्रपट होता आरजू. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरा

श्रोते हो, आताच आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी आणि चित्रपट होता आरजू. यानंतर ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं आशिक या चित्रपटातलं हे गीत. गीतकार आहेत शैलेंद्र, संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोते हो, आपण शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलत. स्वर होता लता मंगेशकर आणि मुकेश यांचा, तर चित्रपट होता आशिक. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात हाऊस नंबर 44 या चित्रपटातलं हेमंत कुमार यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आझमी यांचं गीत ऐकलत. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर चित्रपट होता रजिया सुलतान. आता ऐकूयात 20 साल बाद या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचं.
1: जरा नजरों से कह दो जी,

श्रोतेहो, आताच आपण शकील बदायुनी यांचं गीत ऐकलत. 20 साल बाद या चित्रपटातल्या गीतासाठी स्वर आणि संगीत होतं हेमंत कुमार यांचं. यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत दिलं आहे R.D. बर्मन यांनी, तर चित्रपट आहे हिरालाल पन्नालाल.

श्रोते हो, आताच आपण किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलत. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी, तर चित्रपट होता हिरालाल पन्नालाल. आता ऐकूयात प्यासा या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. एस डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात गायलं आहे गीतादत्त यांनी.

श्रोतेहो, साहिर लुधियानवी यांच्या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा आम्ही समाप्त करीत आहोत. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडवर. यानंतर ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या, हे दोन्ही

0: fixture, Bosnia and Herzegovina will face Qatar at Cedel Stadium in Washington. And that is the end of this news bulletin.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता रात्रीचे 11:10 झाली आहेत. समाप्त करीत आहोत आमची आजची प्रसारण सभा. मी शीतल ठोंबरे आपली इथेच रजा घेते. पुन्हा भेटूयात उद्या सकाळच्या प्रसारण सभेत ठीक 5:53 शुभरात्री. जय हिंद.